हे परमेश्वरा, सगळ्यांक सुखान दवर, खुशाल दवर, तुझ्या पांया कडेन दवरून वायट सगळे पयस करून सगळ्यांक सुखाची वाट दाखय, कारण तूच आमचो आदार, तूच आमचो आदार. आयकुपेनो, तुम्ही ऐकतात आमचो आदार ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार. ऐकूया अजित कडकडे हांचो आवाज.

तकली शांत आसल्यार चडशे निर्णय चुकनात, भास गोड आसल्यार मनीस तुटनात. परत एक फावट आयच्या दिसा सकाळच्या सभेन तुमकां म्हादय चॅनलाचेर येवकारता. मोगळे कुप्यानो, देवाक नमस्कार करुया. आयच्या दिसा नमन करून आयचो दीस सुरू करून फुडल्या गजालींचेर लक्ष दिवया. वर्तमान काळांत जगुया आनी आमचे जिवीत फुलोवया. मुखार आमचो आदार ह्या कार्यावळींत आयकुया. ओम जय जगदीश हरे हे गीत.

0: आमच्या फंक्शनांनी आसता. हे पयली पीक कशें आसले की जुनाक आमी भात लागवड सुरू करताले तेन्ना ऑक्टोबरान जेन्ना कटींग जाताले तेज्या नंतर हे पेरताले लोक एकदां खणप आनी ते पेरप. हे एक अशें पीक की दोवार येवपी पीक वळखले वता आजून पर्यंत. सो आमी कितें केलें, आमी जेन्ना भात रोवपाक लागले हांवें अशेंच अळसांनी हातीन पेरून आमी रोवपाक लागलेले. आणि त्यांना दिसपा लागले की हेतून जमनीची सुपीकताय वाढता, नायट्रोजन फिक्सेशन जाता जमिनीन, जमिनी बरी भरगस तयार जाता. म्हणजे तुम्ही जेव्हा ऑक्टोबरात तयार लायता, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तुम्ही ते हार्वेस्ट करता, शांगो शांगो हार्वेस्ट केल्यो, त्यो बारीक केल्यो आणि अळसांदो सेपरेट करून तो मार्केटात तुमकां म्हणजे बऱ्या प्रमाणात रेट मेळटा. आणि त्याच्यानंतर पुढे तुमकां जमीन रेडी येता फेब्रुवारी, तुमकां काळंगां बाकी खंयची पिकां घालपाक मेळटा. त्याच्या खातीर आमी हे पीक ची सुरवात केली.
1: चवळी त्याच्या विषयी थोडे सांग.
0: चवळी आणि हो एक प्रकार सेमच, म्हणजे जो डिमांड अळसाण्याक आसा तो चवळेक ना. अळसाणो मात्सो आंगान मोठो, चवळी मातशी बारीक. अळसाण्याक कळर येता तांबडो, चवळी धवी उरता. दोघांचो हे एकच एकच फॅमिलीतली क्रॉप आहे. दोन्ही हे तीन महिन्याचेच पीक आणि तीन महिन्यात तुम्ही हार्वेस्ट करपाक शकता. लोक कितें करता की शेत कापतगीर ते पेरता. पूण हांवें लास्ट दोन वर्सां कितें केलें, म्हणजे 2024-25 आता ह्या वर्सा होता, हांवें ताका मल्चिंग केलें आणि ड्रीप केले, म्हणजे बेड रेस केले, 5 फूट बाय 5 फूट ड्रीप दवरली. आणि हांवें त्याचे मल्चिंगाचेर करूया म्हटले, कित्याक लोक हे दवार येवपाचे पीक म्हणटा. हेतून म्हणजे कित तरी नवीन मॉडिफिकेशनांनी केले. प्रत्येक लायनीक 2-2 फुटाचेर एक एक अळसाण्याचे बी तोपले. हेतून कितें जालें की म्हाका अळसाणे जे लोकांक एक एकराक म्हणजे एक हॅक्टराक 20-25 किलो बी लागतले, ते म्हाका 4-5 किलोच बी लागले, कमी बी लागले. आणि एक एकच हे पुरल्या कारणान आणि गॅप सारखे उरल्या कारणान म्हाका त्याचे हमखास पीक मेळ, म्हणजे ऑन एन एवरेज तर आयसीआर सांगता की 1-1.5 टन अळसाणो जावपाक शकता एंड अ गूड प्रॅक्टीस. पूण म्हाज्या प्रॅक्टीसेन म्हाका 8,000 स्क्वेअर मिटर एक हॅक्टर सो आनी 2,000 स्क्वेअर मिटर कमी जागेन 2.5 टन सुमार अळसाणो मेळ. चड कश्टी नासतना हांवें मेकॅनिझम करून हे असे माझे मत असा की हे एक इझी क्रॉप, चढ लेबर लागना. हांवें जे केला मल्चिंग आणि ड्रीप इरिगेशन त्याचेर समज केले जाल्यार एक मोठ्या प्रमाणात ईल्ड दिवपाक शकता हे पीक.
1: बरं, तुम्ही उल्लेख केला की मल्चिंग आणि ड्रीप इरिगेशन हे जेव्हा तुम्ही यंत्रणा तुमच्या शेतात वापरली त्यांना त्याचा खर्च वाढना?
0: खर्च चड वाढना, पूण तुमकां आमचे म्हणजे तुमकां प्रोडक्शन कळ्ळें न्ही, म्हणजे जे प्रोडक्शन 1 टन आसतले म्हणजे अशे पेरतगीर ते पावले 2.5 टनाचेर, म्हणजे 100 पटीन वाढले प्रोडक्शन. आणि कशें आसा, ताका नण्णी येना ड्रीप करतगीर, मल्चिंग करतगीर नण्णी येना. आनी उदक तुमकां फक्त एक बटन मारल्या पर 8 दिसांतल्यान 10 मिनटां उदक सोडलें अळसाण्याक, आणि गरज ना त्या अळसाण्याक, कित्याक हरशीं दोवार येवपाचेच पीक. ताका एक 10 मिनटां उदक सोडलें की ते जाले. आणि कशें आसता, अळसाणे म्हणजे 2 प्रकार जाता. ते गायांक खावपाक मेळटा जेन्ना ते जे शांगो पानां ती गायो खाता. लोक म्हणजे लोक थोडे कितें की तूं अळसाणे कित्याक काडाची पानात काड आणि बाजारांत विक, त्याचे आणि पैसे येतले. ते समज तुम्ही मल्चिंग आणि हेजेर केल्यार त्याचो चड वाढटा प्रोडक्टिव्हिटी आणि जी हरवर्सान दिसता ग्रीन सगळे ते सामके आणि चड दिसपाक लागतात.
1: अळसाणे आणि चवळी हजी पिकां घेत असताना वर्षा कितली पिकां घेऊ येतात?
0: तशी पळोवपाक गेल्यार ते पीक ट्रिपाचेर आणि हेजेर एकच पीक घेवपाक मेळटा. यू कॅन ट्राय फॉर सेकंड टायम, पूण आयचे क्लायमेट कंडिशन तसो सपोर्ट करना, त्याच्या खातीर ते क्रॉप तशें जावपाक शकना. थंडेनच क्रॉप जावप ते थंडे टायमारच, म्हणजे ऑक्टोबरान तुम्ही लायले, नोव्हेंबर डिसेंबरान सुमार ताका फ्लावरींग जाता आणि शांगो लागपाक लागता. हे एक असे क्रॉप की हे तुम्ही समज माझ्या कोतान 1 एकराक 2 टन सुद्धा दिले आणि आयचो रेट 300 रुपये किलो आसा, म्हणजे 6 लाख रुपया तुमकां 3 महिन्यांत दिवपी उत्पन्न आणि खंयचेच आसचे ना. आणि तेतू भितर माझ्या कोतान 1,00,000 भर खर्च जायत, त्याच्या वयर आणि खर्च जावप ना. 5 लाख हो तुमचो नेट प्रॉफिट तेतून आसपास शकता. फक्त तुम्ही त्याचेर सारखे नियोजन, त्याका चड लक्ष दिवपाची गरज ना. बारीकशे तुमचे लक्ष असले जाल्यार इट कॅन गिव्ह अ ह्यूज प्रॉफिट.
1: आम्ही जेव्हा पेरणी करता, लागवड करता, त्यांना ते बियाण्याची आम्ही कशी किती निवड करप?
0: जेन्ना आम्ही फेब्रुवारीन किंवा जानेवारी फेब्रुवारी जेन्ना आम्ही हार्वेस्ट करताले, स्टार्टींग जे बियां आयले असता मोठे ते काढून आम्ही बियांक दवरप.
1: बरोबर.
0: त्याच्या नंतर तुम्ही बाकीचो सेलाक करा. ते बियांक काढून दवरता, त्याका मात्र मिठाचे उदक लायता काही लोक. बियांक दवरताना मिठाचे उदक लावून स्टोर करता, एअर टायट हातून ते स्टोर करून दवरप. कितल्या बापल्याक फुडल्या वर्सा 20 किलो लागतले ते पयलींच काडपाचे, एअर टायट काडपाचे, मिठा उदक गरम हेका दाखोवपाचे वतांक 2 वतां आणि एअर टायट करून ते दवरपाचे. 4-5 महिने त्यांना कांयच जावपाची शक्यता ना.
2: आयच्या शेतकामत्यांक माहिती ह्या कार्यावळी भितर तुम्ही ऐकले वरद सामंत हांचे उलोवप. विशय आशिल्लो हळसाणे आनी चवळी हांची लागवड. आयकुप्यानो मुखार तुमकां आयकुपाक दिता संजीवनी भलायकी विशींचे कार्यावळींत नेत्रतज्ञ अजय वैद्य हांची शकुंतला भरणे हांणी घेतिल्ली मुलाखत. विशय दोळ्यांची रचना.
3: नमस्कार मोगळ आयकुप्यानो, आज संजीवनी कार्यावळींत आमच्या स्टुडिओंत आयल्यात दोतोर अजय वैद्य, जे जावन आसात दोळ्याचे तज्ञ. दोतोर नमस्कार आणि येवकार तुमकां.

नमस्कार, यो आसा काय मुखेल खबरो. गोयचे मुखेल मंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे उपस्थितीन परवरे एलिवेटेड कॉरिडोराचो निमाणो स्पॅन काल यशस्वीपणान बसयलो. गोयान रिज्युविनेशन ट्युरिझम इकोसिस्टम तयार जाल्या, तशेंच गोयान मेडिकल ट्युरिझम सुरू करपाच्या फाटभुंयेर वेलनेस पर्यटन धोरणावरवीं काम सुरू जालां अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या. राज्यांतल्या सगळ्या सरकारी माध्यमिक इश्कोलांनी आतां आधुनीक सुविधा उपलब्ध आसा आनी विद्यार्थ्यांनी खासा करून गांवगिऱ्या विद्यार्थ्यांनी ह्या सुविधांचो लाव घेवचो अशें आवाहन मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केलां. पणजे कला अकादमीन आयोजित कोंकणी राज्य नाट्य महोत्सवा निमतान ज्येष्ठ साहित्यीक आनी नाटककार पुंडलीक नायक हांकां ह्या वर्साचो जिणे गौरव पुरस्कार जाहीर जाला. पणजे कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर कला मंदिरान 10 जुलय सांजवेळा 5 वरांचेर आयोजित कार्यावळीन हो पुरस्कार भेटयतले. हवामान खात्यान 4 ते 10 जुलय ह्या काळांत पावसाचो येलो अलर्ट जारी केला.

0: अशें पुस्तक प्रकाशीत केले. तो दीस आशिल्लो आयचो 5 जुलय 1687. तर वेनेझुएला ह्या राष्ट्राक स्पेना पासून स्वातंत्र मेळ्ळे तो दीस आयचोच 5 जुलय 1811. जर्मनीन कॅमेरून हो देश आपल्या ताब्यांत घेतलो आयचे दिसा 5 जुलय 1884 वर्सा. तर भारतान लॉर्ड कर्झन हाणें बंगालची फाळणी केली आयचेच दिसा 5 जुलय 1905 वर्सा. आनीकय खुबश्यो म्हत्वाच्यो अश्यो गजाली घडल्यो आयचे दिसा 5 जुलय 1913. हे दिसा बाल गंधर्व हाणी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली. तर आयचेच दिसा 1946 वर्सा फ्रान्स फॅशन शोंत बिकिनी ह्या वस्त्राची विक्री सुरू जाली. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना आयचेच दिसा जाल्ली 5 जुलय 1954 वर्सा. तर बीबीसीन पयले टेलिव्हिजन बातम्यांचे बुलेटीन प्रसारीत केले तो दीस आयचोच 5 जुलय 1954. अल्जेरिया ह्या राष्ट्राक फ्रान्सापासून स्वातंत्र्य मेळ्ळे आयचे दिसा 5 जुलय 1962 हे दिसा. तर WHO म्हळ्यारच जागतीक आरोग्य संघटनेन भारतान देवी ह्या रोगाचे उच्चाटन जाले अशे जाहीर केले आयचेच दिसा वर्स आशिल्ले 1975. विंबल्डन अकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिखपी आर्थर एश हो पयलो कृष्णवर्णीय खेळाडू थल्लो आयचे दिसा 1975 वर्सा. आयचेच दिसा 1996 वर्सा डॉ APJ अब्दुल कलाम आनी एन पंत हांकां आर्यभट पुरस्कार जाहीर जाल्लो. हिंदुस्तानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खां हांचो जल्म आयचे दिसा जाल्लो. ते नामनेचे सतारवादक 1882 वर्सांतलो तांचो जल्म. आयचे दिसा 1998 वर्सा तामिळनाडू राज्यांत डॉल्फीन सिटीचे उद्घाटन जाल्ले. तर आयचेच दिसा 1918 वर्सा नामनेचे भारतीय राजकारणी आनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य तशेंच केरळ राज्याचे माजी मुख्यमंत्री के करुणाकरण हांचो जल्म जाल्लो. 1946 वर्सा संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानीत नामनेचे भारतीय हिंदी साहित्यीक विद्वान कादंबरीकार आनी नाटककार तशेंच लेखक असगर वजाहत हांचो जल्म आयचे दिसा जाल्लो. तर 1995 वर्सा पद्मश्री आनी पद्मभूषण पुरस्कार सन्मानीत नामनेच्यो भारतीय व्यावसायीक बॅडमिंटनपटू पुसरला वेंकट सिंधू उर्फ PV सिंधू हांचो जल्म जाल्लो. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 5 जुलय.
1: दिन विशेष.

5 जुलय दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. सर आयझॅक न्यूटन हांणी फिलॉसॉफी नॅचरालीस प्रिन्सिपलिया मॅथमॅटिका हें म्हत्वाचें

0: है बदल। जो कहानियाँ हम सुनते आए देखते आए अब वही वैसी ही कहानी सुनाएगा डिजिटल।
1: डाउनलोड वेव्स ओटीटी ऐप नाउ एंड वॉच फॉर फ्री।
2: ऐकुपेनो तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल। सकाळची 7:12 धा सेकंड जातात आणि आयच्या ह्या शुभप्रभात कार्यावळीन तुमका ऐकुपाक दिता वृषाली पाटील हांचो गोड आवाज।

शुभप्रभात ह्या कार्यावळींत मुखार तुमकां आयकुपाक दिता सोनू निगम हांचो आवाज, श्रीधर कामत हांची गीत रचना, अशोक पत्की हांच्या संगीताक.

मिलिंद इंगळे हांचो आवाज, आनंद तारी हांचे संगीत। तुम्ही ऐकतात शुभ प्रभात ही कार्यक्रम।

0: चेर कसलेच करियर लादूंक फावना अशें तांणी सांगले. कुर्तीच्या अमे उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य सुभाष जाण या वेळार मुखेल वक्ता म्हण हाजीर आशिल्ले. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिवचल म्हालान लाखेरेन जावपी घणकोयर वेवस्थापन प्रकल्पाक भेट दिवन सुविधांचे निरीक्षण केले. ह्या वेळार तांच्या बरोबर दिवचल मतदारसंघाचे आमदार दोतर चंद्रकांत शेट्ये, घणकोयर वेवस्थापनाचे वेवस्थापकीय संचालक डॉ शरद काळे तशेंच पालिका संचालनालयाचे हेर अधिकारी उपस्थित आशिल्ले. गोंय सरकार आनी आयुष खात्या वतीन राज्यांत सुरू केल्ल्या हेल्थ विथ आयुर्वेद म्हळ्यार आयुर्वेदासयत भलायकी ह्या खाशेल्या भलायकी मोहिमेक नागरिकांचो उपाट प्रतिसाद मेळपाक लागला. आतां मेरेन 50,000 मायज लोकांनी ह्या सुविधेचो लाव घेतला अशी माहिती डॉ अविनाश कांडे हांणी दिली. गोवा पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित केल्ल्या कार्यावळीत ते उलयताले.
1: आयुर्वेदा हो एक अतिशय युनिक असो उपक्रम गोंय सरकारान सुरवात केल्लो. 5 मे सगळ्या गोंयकारांक ताचो लाभ मेळचो, सगळ्यांचे भलायकी बरी जावची हाच्या खातीर हो एक आयुर्वेदाचो उपक्रम केल्लो. ताच्या अंतर्गत सगळ्या गोंयकारांक फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टेशन, फ्री मेडिसिन्स, तशेंच पंचकर्म जर तांकां कितें गरज आसा जाल्यार हे एब्सोल्युटली 1 सुद्दां रुपया न घेता फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांक मेळचे. हो ताचो आपलो उद्देश आशिल्लो सगळ्यांची भलायकी बरी जावची. मोर देन 50,000 लोकांनी हाचो लाभ घेतला.
0: हवामान खात्यान 5 ते 10 जुलय ह्या काळांत पावसाचो येलो अलर्ट जारी केला. फुडले 6 दीस राज्यांत चडांत चड तापमान 29 ते 30 डिग्री सेल्सियस, उण्यांत उणें तापमान 24 ते 25 डिग्री सेल्सियस मदीं आसतलें असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. दादल्यांच्या क्रिकेटान काल मँचेस्टरांत जाल्ल्या 5 मॅचीच्या माळेंतल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचींत इंग्लंडान भारताक 4 विकेटींनी हारयलो. इंग्लंडा खातीर भारतान 191 धावण्याचे लक्ष दिल्ले. इंग्लंडान 19 ओव्हरींनी 6 विकेटी वगडान 191 धावण्यो करून जैत जोडले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो आसतल्यो आज सांच्यो 7 वरांक.
2: आयकुपेनो तुमी ट्यून इन केला 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सकाळची 7:30 27 सेकंड जातात. आणि परत एक फावट हा तुमका शुभ प्रभात ह्या कार्यावळींत योकार दिता.
3: प्रभातम प्रभातम

0: आयकू बेनो, आयच्या सप्तसूर ह्या कार्यावळीन तुमकां आयकुपाक दिता राग सारंग, लेखन संशोधन आनी निवेदन पंडीत योगराज नायक.
1: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. सप्तसूर.
2: आज सप्तसुरां वांगडा तुमचे हार्दिक स्वागत. सदा भशेनूच हांव योगराज तुमच्या खातीर घेऊन आयला एक नवीन असो राग. राग तसो जुनोच, पण तुमच्या खातीर ह्या रागाची हांव वळख करून दिता आयजूच, म्हणटकूच तुमकां हो राग नवीन. आयकुपानो, आयचो राग खूप सुंदर. हो राग दिसाच्या दुसऱ्या प्रहराक, म्हणजे साधारण 11 उपरांत, म्हणजे भर दंपाराच गातात किंवा वाजयतात. हो राग दंपारच्या वेळार गावप किंवा वाजप किंवा आयकप म्हळ्यार रखरखीत दंपारा वडाच्या व्हडल्या झाडाच्या सावळेन थंडगार वारे खायत आडवे जावप, किंवा रखरखीत दंपारा हलकीशी अशी पावसाची सर आंगार घेवप, ह्या सारखो अनुभव हो राग आयकतना मेळटा. तर आयकुपानो, आयच्या रागाचे नाव वृंदावनी सारंग.

सारंग प्रकारांत तसे खुबशे राग आसात, पूण वृंदावनी सारंग हो मूळ राग आणि ह्याच रागावरल्यान फुडें मागीर मियाकी सारंग म्हणजे तानसेनान ह्याच सारंगातून एक वेगळो प्रकार निर्माण केलो, तितून मियामल्लार ह्या रागाचो आस्पाव हाडलो, त्याका मियामल्लार असे म्हणतात, मियाकी सारंग असे म्हटले, आणि बडहंस सारंग म्हणून असा, लंकादहन सारंग म्हणून असा, मधमाद सारंग म्हणून असा, असे जायते प्रकार असतात, ते फुडें केन्ना तरी आम्ही पळोवयाच, पण आयज तुर्तास ह्या सगळ्या रागांचो मूळ राग वृंदावनी सारंग हाची आम्ही ओळख करून घेऊया। तर ऐकूपनो, हो राग दंपारा गातात किंवा वाजयतात, आणि तुमका जसे हांवें सांगलाच की ह्या रागान थोडासो पावसाचो फील असा, पण मल्हार ह्या रागापेक्षा वो खूपसो वेगळो। ह्या रागाविषयी आणि अधिक माहिती घेऊच्या पहिली ऐकूया वृंदावनी सारंग ह्या रागाचे आरोह आणि अवरोह।

आता ऐकूया वृंदावनी सारंग ह्या रागाचे थोडेसे आलाप आणि किराणा घराण्याची एक सुंदर अशी ह्या रागातली बंदिश. अर्थात गातात आमचे आकाशवाणीचे कलाकार श्री जयतीर्थ मेवुंडी.

हे आशिले किराणा घराण्याचे उदयोन्मुख गायक जयतीर्थ मेवंडी. आयकुपानो तुमका भास जालाच आसतलो न्ही, थोडासो दनपारचे अशे फील आयलाच आसतलो तुमका. सारंगा बद्दल अशे म्हणतात की ज्या मनशान गांवगिऱ्या वाठारांत वचून एखादी दनपार अनुभवल्या तेका सारंग राग खंय रोखडोच कळटा किंवा तेज्या मनाक तो भेटटा अशें सारंग रागा बद्दल विद्वानांनी म्हणून दवरला. तसो हो राग खूब प्राचीन. ह्या रागान खुबशीं पदां आसात. आमचे गोंयचे सुपुत्र पंडीत जितेंद्र अभिषेकी हांणी मत्स्यगंधा ह्या नाटकाक संगीत दितना

आता ऐकूया एक चित्रपट गीत. संगीत दिग्दर्शक हेमंत कुमार आणि फिल्मस्तान टॉकीजच्या नागिन ह्या चित्रपटा खातीर एक सुंदर शपथ कंपोज केले आणि त्या वेळार ते खूप हिट झाले. तर ऐकूया वृंदावनी सारंग ह्या रागातले हे आणि एक सुंदर शपथ.

हो स्वर आशिल्लो लता मंगेशकर हांचो आणि राग आशिल्लो वृंदावनी सारंग. वृंदावनी सारंग ह्या रागाचो वापर खुबशा संगीतकारांनी वेगवेगळ्या रसां खातीर केल्लो आसा. तो कसो, आताच तुम्ही साद देती हिम शिखरे हे पद ऐकले. हे पद असे धडधड धडधड करून फास्ट वता आणि हितून थोडासा वीर रसाचो प्रभाव आमका दिसता. ताच्या नंतर जादूगर सय्या हे जे पद आताच तुम्ही नुकते ऐकले, हातून थोडासा विरहाचो भाव दिसता. अशी वेगवेगळी रूपां ह्या वृंदावनी सारंग ह्या रागान आसात. आता हांव तुमकां अशेंच एक भक्ती रसाचेर आधारीत अशें वेगळ्या टायपाचे नाट्यगीत आयकूंक दिता. हाचे संगीतकार आसात पंडित भास्करबुवा बखले. हांणी त्या वेळार ह्या रागाचो खूब सुंदर वापर केल्लो. नाटक आसा संशय कल्लोळ आणि पद आसा धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना. गातात प्रभाकर कारेकर आणि आयचो राग वृंदावनी सारंग होत तितून आसाच.

हे आशिले वृंदावनी सारंग ह्या रागातले एक नाट्यगीत. आयकुपनो जशे हांवें तुमकां उदळ सांगला की वृंदावनी सारंगान वेगवेगळे रस आमकां दिसतात, पूण दनपारचे जे एक फिलींग आसा ह्या रागान, दनपारचे जे रखरखीतपणाचे रखरखीतपणान गारवा दिवपाचो एक प्रकृती ह्या रागाची जी आसा ती ह्या पदान दिसता, जे आता हांव तुमकां आयकूंक दितलो. ह्या पदाचे काव्य अशेंच आसा, सावन आए ना आए. तर दिल दिया दर्द लिया ह्या चित्रपटातले हे पद संगीतकार आसात नौशाद, आणि नौशादजीन वृंदावनी सारंग ह्या रागाचो वापर करून ह्या काव्याक अतिशय बऱ्या रितीन न्याय दिला. तर ऐकूया, आशा भोसले आणि मोहम्मद रफी हांणी गायिल्ले हे सुंदर अशे पद.

हे आशिले वृंदावनी सारंग ह्या रागातले हे चित्रपट गीत ऐकपन जसे हांवें तुमकां उदळूच सांगला की ह्या रागाचे वेगळो वेगळो ह्या रागाचो वेगळो वेगळो स्वभाव आसा. तर आता ऐकूया विरक्ती आशिले अशे हे पद, ताका तुम्ही विरह रसही म्हणू शकतात. खूप फामाद अशे हे पद अरुण दाते हांणी तर हे पद लोकप्रियतेच्या शिखरार वरून दवरले. संगीतकार यशवंत देव हांणी वृंदावनी सारंग ह्या रागाचो बरो वापर ह्या पदान केला. ऐकूया

ह्या सारखेच आणि एक सुंदर पद तुमका हांव आयकूंक दिता. खूप जुने चित्रपट गीत असा शबाब ह्या चित्रपटा खातीर हे पद असा आणि अर्थातच वृंदावनी सारंग ह्या रागान ते संगीतबद्ध केल्ले असा.

0: तर असो असा आईचो राग वृंदावनी सारंग. तुमका हो कार्यक्रम आयकुपाक दितना माझी एकूच अपेक्षा अशी असता की तुम्ही ही पदा ऐकता ऐकता त्या रागाकडे मैत्री करची आणि जेन्ना केन्ना ही पदा लागता त्यांना त्यांना तुमका वृंदावनी सारंगाची याद जावची, तुमका तो राग ओळखून येवचो होच माझा प्रयत्न असता. आज तुम्ही खूप सुंदर सुंदर नाट्यगीतां, चित्रपट गीतां आणि भावगीतां वृंदावनी सारंग ह्या रागान ऐकली. तर अशेच फुडल्या फावटी हांव तुमकां मेळटलो एखादो नवीन राग घेऊन आणि अशीच सुंदर सुंदर पदां घेऊन. तो पर्यंत नमस्कार आणि मोग असचो.
1: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी आणि आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
2: ऐकुपेनो, आयच्या सप्तसूर ह्या कार्यावळीन तुम्ही ऐकलो राग सारंग, लेखन संशोधन आणि निवेदन पंडित योगराज नायक. आणि ही कार्यावळ सोपयता असताना तुमकां ऐकुपाक दिता शान हांचो आवाज.

नमस्कार, हांव अक्षता, युएसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राजस्थानांत 1,05,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केले आनी बुन्यादी फातर बसयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी प्रादेशीक हवाई जोडणी येवजण विकसीत उड्डाणाचो फुडलो पांवडो सुरू केला. ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री एंथनी आल्बनिसान भारताची मुखेल अर्थिक भागीदार म्हणून तोखणाय केल्या. केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी इथेनॉल ही नवी संकल्पना न्हय आनी ती 1 शेंकड्यापरस चड काळ वापरांत आसा अशें सांगलां. कांद्याचे खरेदी दर क्विंटलाक 1,875 रुपया आशिल्ले ते आतां 2,125 रुपया मेरेन सरकारान 13% वाडयला. नागालँडाचे मुख्यमंत्री निफू रियो हांणी चुमोकेडिमा हांगा जाल्ल्या एग्री एक्स्पोन मुख्यमंत्रींच्या कॉर्पस निधी खाला 35 ट्रॅक्टर आणि 6 उपयुक्त वाहनां दिल्या. संसदेचे पावसाळी अधिवेशन ह्या महिन्याच्या 20 तारखेक सुरू जातले आणि 13 ऑगस्ट मेरेन चालू उरतले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज सावन ह्या महिन्याच्या 10 तारखे मेरेन कतार, बहरीन, कुवेत आणि ओमानाच्या अधिकृत दौऱ्यार आसतले. फुडल्या कांय दिसांनी कांय वाठारांनी व्हड प्रमाणांत पावस पडटलो अशें भारतीय हवामान खात्यान कळीत केलां.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धोरणात आवश्यक ते बदल करणार केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार असून हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल दिली. या अधिवेशनात महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा विचार विनिमय आणि निर्णय घेण्यावर भर दिला जाईल असंही रिजिजू यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या सानंद इथं सीजीसेमीच्या अत्याधुनिक आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. 7,500 कोटींहून अधिक रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेला हा प्रकल्प भारताचा तिसरा मोठा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प ठरला असून देशाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासातला एक महत्वपूर्ण टप्पा आहे. राजस्थानमधील पायाभूत सुविधा ऊर्जा परिवहन आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 1,05,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसंच जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटनही काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर बालोत्रा जिल्ह्यातल्या पचपदरा इथं त्यांनी देशातल्या अत्याधुनिक ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स देशाला समर्पित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून ते या दौऱ्यावर जात आहेत. मोदींची इंडोनेशियाला भेट देण्याची ही चौथी वेळ आहे. तसंच मे 2018 भारत इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा असेल. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार बहरीन कोवेत आणि ओमानच्या दौऱ्यावर जात आहेत.

या दौऱ्यात भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल, तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचार विनिमय करण्यात येईल. डॉ जयशंकर 13 जुलैला न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा शुभारंभ करतील. त्यानंतर 14 आणि 15 जुलैला ते ब्रुसेल्सला आयोजित भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या 3रा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे असं सांगत सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणांसंदर्भातल्या अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. ते काल राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAIनं काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. यामध्ये इंजिनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं ARAIचे संचालक डॉ रेजी मथाई यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट पसरली असून त्यामुळे वीज वितरण प्रणालीवर मोठा ताण येत आहे, ज्यामुळे फिफा विश्वचषक सामन्यांच्या तयारीमध्ये सुद्धा व्यत्यय येत आहे. न्यूयॉर्क शहर प्रशासनानं या तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागानं आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक शांतता राखण्याच्या मोहिमेतील भारताच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या 651 जवानांना प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स मेडल प्रदान करण्यात आली. केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1875 रुपयांवरून 2125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले आहेत. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यासाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातल्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित सोमनाथ स्वाभिमान यात्रेतले जम्मू काश्मीरमधले यात्रेकरू जम्मू तावी रेल्वे स्थानकावर काल परतले. ही यात्रा आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव असल्याचं मत या यात्रेकरूंनी व्यक्त केलं. जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 7 गावांचा समावेश असलेल्या मिमंदर भागातल्या एका फळबागेत हे 2 दहशतवादी आढळून आल्यानंतर शुक्रवारी ही मोहीम हाती घेण्यात आली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज कॅनडावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवत मोरोक्कोनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. गतविजेत्या अर्जेंटिनानंही राऊंड ऑफ 32 मधल्या एका सामन्यात कॅबो वर्देचा 3-2 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. कॅन्सस सिटी स्टेडियमवर काल खेळल्या गेलेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा निसट्टा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये स्थान निश्चित केलं. ICC महिला T20 विश्वचषक अंतिम क्रिकेट सामना आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं, तर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून इंग्लंडनं सलग 6वा विजय नोंदवला आणि विजेतेपदाच्या लढतीत आपलं स्थान पक्क केलं. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधल्या ओल्ड ट्रॅफर्ड इथं आलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 190 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडनं 19 षटकात 6 गडी गमावून 191 धावा केल्या. जेकब बेथेला सामनावीर घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी वैभव सूर्यवंशी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. 15 वर्ष आणि 99 दिवस वयाच्या वैभवनं

भारतीय संघात पदार्पण केलं. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरचा दीर्घकाळ असलेला विक्रम मोडला. सचिननं 16 वर्ष आणि 205 दिवस वय असताना भारतासाठी पदार्पण केलं होतं. हवामान. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासह आज गुजरात, गोवा आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि विदर्भातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, केरळ आणि माहे इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, उत्तराखंड आणि पश्चिम राजस्थानमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये आज हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धरणात आवश्यक ते बदल करणार. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आनी बुन्यादी फातर बसयलो. राज्यांतल्या मुळाव्या साधन सुविधा उर्जा येरादारी आनी रोजगार निर्मितीक चालना मेळ्या. प्रधानमंत्र्यांनी जोधपूर विमानतळार नव्या टर्मिनल इमारतीचे उक्तावण केले. उपरांत तांणी देशांतले सगळ्यांत आधुनिक ग्रीनफिल्ड शुद्धीकरण सह पेट्रोकेमिकल संकुल बालोतारा जिल्ल्यांतल्या पचपद्रा हांगा राष्ट्राक समर्पीत केले. हे अविकसीत नितळ जमनीचेर सुरवाती सावन बांदिल्लो उद्देगीक प्रक्रिया प्रकल्प जावन आसा. तशेंच तांणी शुद्धीकरण कारखान्याच्या अत्याधुनिक नियंत्रण कक्षाची तपासणी केली. अभियंते आनी तंत्रीक तज्ञांकडेन संवाद साधलो आनी जयपूर मेट्रो फेज 2 खातीर बुन्यादी फातर बसयलो. दुसऱ्या आनी तिसऱ्या स्थराच्या शारांनी आनी पयसुल्ल्या वाठारांनी हवाई प्रवासाक चालना दिवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी प्रादेशीक हवाई जोडणी येवजण विकसीत उड्डाणाचो फुडलो पांवडो सुरू केला. विकसीत उड्डाण येवजण सुरू जाल्ल्यान भारताच्या प्रादेशीक जोडणी प्रवासाचो फुडलो अध्याय थारतलो अशें नागरी विमानन मंत्री राम मोहन नायडू हांणी उक्तायले. प्रधानमंत्री मोदी हांणी 28,840 कोटी रुपया परस चड खर्च करून सुरू केल्ले हे येवजणेक लागून दुसऱ्या आनी तिसऱ्या स्थराच्या शारांनी जोडणी घटमूट जातली. हे येवजणे वरवीं 100 नवे विमानतळ आनी 200 हॅलिपॅड तयार करपाक सुविधा मेळटली. लोकांचे परवडपी हवाई प्रवासाचे सपन साकार जातले. जोधपूर विमानतळार नव्या टर्मिनलाचे उक्तावण हाचो उल्लेख करतना नायडू हांणी संवसारीक दर्जाची ही सुविधा मारवाड वाठारांत जोडणी घटमूट करतली आनी तेच बरोबर पुराय राजस्थानांत पर्यटन वेपार अर्थीक वाड हांचे खातीर नवे मार्ग उक्ते करतले अशें सांगलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री एंथनी आल्बानिसान भारताचो मुखेल अर्थिक भागीदार म्हणून तोखणाय केल्या. संवसारातली चवथी व्हडली आनी नेटान वाडपी अर्थव्यवस्था म्हणून भारत ऑस्ट्रेलिये खातीर म्हत्वाचो अर्थिक भागीदार थारता अशें ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्र्यांनी एका निवेदनांत सांगला. आमच्या संबंधाक व्यापक रणनीती भागीदारीचो आधार आसा आनी खोलायेन अर्थिक आनी सांस्कृतीक संबंधांचो आधार आसा अशें आल्बानीस हांणी सांगले. वेपार संरक्षण सुरक्षा आनी तंत्रगिन्यानाचेर आमचो सहकार दोनूय देशांक फायदो दिता अशें तांणी मुखार सांगलें. भारत आनी ऑस्ट्रेलिया हांचे द्विपक्षीय संबंध घटमूट करपाचो यत्न केल्ल्यान ऑस्ट्रेलिया भारत वर्सुकी फुडाऱ्यांच्या शिखर सभेखातीर मेलबर्नांत दोनूय फुडारी मेळटले अशें निवेदनांत म्हणलां. हाचे पयली प्रधानमंत्री आल्बानीस आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची नोव्हेंबर 2025 जोहान्सबर्गांत जावपी G20 शिखर सभेच्या फाटभुंयेर भेट जाल्ली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आनी न्यूझीलंडांत 3 राष्ट्रांच्या अधिकृत दौऱ्यार आसतले. संसदेचे पावसाळी अधिवेशन ह्या म्हयन्याच्या 20 सुरू जातले आनी 13 ऑगस्ट मेरेन चालू उरतले. 20 जुलय सावन संसदेचे पावसाळी अधिवेशन आपोवपाच्या सरकाराच्या प्रस्तावाक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मान्यताय दिल्या अशी माहिती संसदीय वेव्हार मंत्री किरेन रिजीजू हांणी दिली. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टांत रिजीजू हांणी ह्या अधिवेशनांत अर्थपूर्ण वादविवाद चर्चा आनी राष्ट्रीय म्हत्वाच्या प्रस्नांचेर निर्णय घेवपाचेर भर दितले अशें सांगले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी विश्वास व्यक्त केला की अहमदाबाद आनी मुंबयक जोडपी पुराय हायस्पीड रेल कॉरिडॉर 2029 अखेरेक पुराय जातलो. गुजरातांत सुरू आशिल्ल्या विविध रेल्वे प्रकल्पांचो निर्णय घेतल्या उपरांत अहमदाबादांत प्रसार माध्यमाकडेन उलयतना मंत्र्यांनी सांगला की मुंबय अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगान सुरू आसून गुजरात विभागान 80% काम पयलीच पुराय जाला.
2: बुलेट ट्रेन का कंस्ट्रक्शन भी बहुत तेजी से चल रहा है और अगले साल सूरत से बिलीमोरा का पहला सेक्शन आरंभ करेंगे, उसके बाद में वापिस से सूरत का सेक्शन आरंभ करेंगे, उसके बाद में वापिस से अहमदाबाद का पूरा कंप्लीट करेंगे, फिर अहमदाबाद से ठाणे और उसके बाद में अहमदाबाद से मुंबई. इस तरह से सेक्शन बाय सेक्शन फेज बाय फेज 2029 के एंड तक कम्प्लीट करेंगे प्रोजेक्ट. बहुत 80% काम गुजरात के क्षेत्र में कम्प्लीट हो चुका है और बहुत ही अच्छी प्रोग्रेस.
0: केंद्रीय पेट्रोलियम आणि सैमिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी इथेनॉल ही नवी

मोग आयकुप्यानो, तुम्ही ऐकतात चित्र संगीत ही कार्यावळ. पूण ह्या कार्यावळीन आता आम्ही घेता ल्हानसो विसव आणि आम्ही ऐकूया आता कोकणीतल्यान मुखेल खबरो.

नमस्कार, अवक्षता यू एस एत काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राजस्थानान 1,05,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पाचे उक्तावण केले आणि बुन्यादी फातर बसयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी प्रादेशिक हवाई जोडणी येवजण विकसित उड्डाणाचो फुडलो पावंडो सुरू केला. ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री एंथनी अल्बानिसान भारताची मुखेल अर्थिक भागीदार म्हणून तोखणाय केल्या. केंद्रीय पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी इथेनॉल ही नवी संकल्पना न्हय आणि ती 1% परस चड काळ उपरांत आसा असे सांगला. कांद्याच्या खरेदी दर क्विंटलाक 1,875 रुपया आशिले ते 2,125 रुपया मेरेन सरकारान 13% वाढयला. नागालँडाचे मुख्यमंत्री निफू रियो हांणी चोमोके डिमा हांगा जाल्ल्या एग्री एक्स्पोन मुख्यमंत्रीच्या कॉर्पस निधीखाला 35 ट्रॅक्टर आणि 6 उपयुक्त वाहनां दिली. संसदेचे पावसाळी अधिवेशन ह्या महिन्याच्या 20 तारखे सुरू जातले आणि 13 ऑगस्ट मेरेन चालू उरतले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज सावन ह्या महिन्याचे 10 तारखे मेरेन कतार, बहरीन, कुवेत आणि ओमानाच्या अधिकृत दौऱ्यार आसतले. फुडल्या कांय दिसांनी देशांतल्या कांय वाठारांनी व्हड प्रमाणात पावस पडटलो अशें

भारतीय हवामान खात्यान सांगला. राज्यातल्या सगळ्या सरकारी माध्यमिक शाळा आणि आधुनिक सुविधा उपलब्ध असा आणि विद्यार्थ्यांक खास करून गावगिऱ्या विद्यार्थ्यांनी ह्या सुविधांचो लाव घेवचो अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केला. गोंयांत हेल्थ विथ आयुर्वेदा उपक्रमाक व्हड प्रतिसाद मेळ्ळा. सुमार 50,000 परस अधिक लोकांनी ह्या उपक्रमाचो लाव घेतला अशी माहिती दोतोर अविनाश कानले हांणी दिल्या. गोंय हवामान केंद्रान उत्तर आणि दक्षिण गोंय ह्या दोन्ही जिल्ह्यां खातीर 4 जुलै ते 10 जुलै 2026 ह्या काळात येल्लो अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

ऐकुप्यानो तुम्ही ऐकतात चित्रसंगीत ही कार्यावळ आकाशवाणी पुंची केंद्राच्या म्हादय चॅनलार. सकाळची 9 वरां जावन 12:16 जातात. मुखार ह्याच कार्यावळींत ऐकुया सोनू निगम आणि महालक्ष्मी अय्यर हांचो जोड आवाज.

आयकुप्यानो, चित्रसंगीत ह्या कार्यावळीतले शेवटचे गीत तुमका आयकुपाक दिता अलका याग्निक, कुमार सानू आणि उदित नारायण हांच्या जोड आवाजांत दिल है तुम्हारा ह्या फिल्मा खातीर.

नमस्कार, आज आम्ही मडगावची भुरगी तुमच्या खातीर खळार मळार कार्यक्रम घेऊन आयल्यात। आज तुमका आम्ही विंगड विंगड कार्यक्रम ऐकूक दितली। गीता, काणयो, नाटक, कविता, निबंध ऐकूक दितली। हातून वाटेकार आसा बाय जिया नायक, सायली सायवी, मनीषा बिंद, हेमा परब, मनोज बिंद, पंकज कुमार। ही कार्यावळ श्रीमती पुष्पा गायतोंडे हाणे बरोवन सादर केल्या। तर सुरवातेक आम्ही एक गीत सादर करतात। हे गीत गायतात जिया, मनीषा आणि पंकज।

0: भितर रावून माणगे सगळे आयकताले। ताका कोल्ल्याचे उलोप खरेच दिसले। आपूण भितर आसा म्हणून घर जाप दिलना जातले अशें ताका दिसले। ताणे कोल्ल्याचे उलोप ओ म्हणून जाप दिली। कोल्ल्याक जाय आशिल्ले तेच जाले। राव हा मातशे हांव ए थंय वचून येता अशें म्हणून कोल्लो थंयच्यान गेलो। लागींच आशिल्ले सुके तण घेवन आयलो। त्या सगळे तण ताणे गोलीच्या तोंडार एकटायले। तसोच धावत गावात गेलो। कोल्ती हाडून ते तण पेटयले। गोल जळूक लागली। धुरान गोल भरली। माणगे सामके घुसमटले। भायर सरूक वाट मेळना जावून गोलीतूच मेले। अशें करून कोल्ल्यान आपल्या दुस्मनाचो काटो काडलो। तेन्ना ताका सूज जाले। उगीच म्हणतात तर कोल्लो बुद्दीन भलो। आवडली म्हजी कहाणी?
1: हय हय खूब आवडली।
0: जिया कितें म्हणटा गो, मातशें जोरान कविता म्हण।
2: बाबूची आजी दिसता सोबीत गोरी, करता सांज वेळा गोड पुरण पोळी। बाबूची आजी दिसता सोबीत गोरी, करता सांज वेळा गोड पुरण पोळी। सकाळ सांज आजी करता कामा, तिका आवडना मातय आळस आराम। सकाळ सांज आजी करता कामा, तिका आवडना मातय आळस आराम। आजी सांगता गोड गोड काणी, काणयेत आसता वाघ शिव राजा राणी। आजी सांगता गोड गोड काणी, काणयेत आसता वाघ शिव राजा राणी। आवडली म्हजी कविता?
1: हय हय खूब आवडली।
0: पर्यावरण, पर्यावरण म्हणल्यार सरभोवताचो परिसर। तो नितळ दवरप, झाडां पेडां राखून दवरप, प्लास्टिकाचो वापर बंद करप खूब गरजेचे आसा। मनशा परस झाडां सुद्दां शाणी आसतात। आता एक रूप कितें सांगता हे आमी नाटकांतल्यान आयकुयात। हातून वाटेकार आसा बाय मनीषा आणि पंकज।
3: अरे अरे सुनील, हे कितें उडयता रे हांगा? ए थंय कितें पळयता? हांगा पळय हेवटेन फाटल्यान। हय रे हांवच रे, हांव येदो व्हडलो रूख हांगा उबो आसा तो तुका दिसना? सुनील आता तुवें म्हज्या मुळांत कितें उडयला तें जाणा तू?
4: हय सायकलीचे आटे पेट्रोलान बरे पुसल्यात आनी ते मेळे पेट्रोल हांगा उडयला।
3: पेट्रोलाचे इबाड करता मरे तू? आटे उदकान धुवक येनासले आनी ते मेळे पेट्रोल म्हज्या मुळांतच कितें उडोवंक जाय आसले?
4: खंय तरी उडोवपाचेच ते तुज्या मुळांत उडयले।
3: हे मेळ्या पेट्रोलान म्हाका कितले त्रास भोगचे पडटात ते जाणा तू?
4: तुका आनी कसले त्रास तातून? हांवें ते तुझ्या मुळांत जमनीर उडयला।
3: हीच ती पिशेपणा। हे धर्तरी मातेक तुम्ही आसल्यानीच काबार करतात। भुये वांगडा आपले लुकसाण करून घेता तुम्ही।
4: ते कशे?
3: पृथ्वीचे जीवसृष्ट आसा म्हणून जाणा मरे तू?
4: हय
3: हय मरे। आता सांग, अशे हे धर्तरीची जतनाय करप हे तुमचे काम न्हय?
4: पूण रुखा तुका त्रास जालो जाल्यार धर्तरे कसले आरिश्ट येतले?
3: हेच ते, तुझ्या सारख्या भुरग्याक धर्तरीचे सगळे गिज्ञान आसूक जाय। ही जमीन बरी आसली, पिकाळ आसली जाल्यार सगळी झाडां जीवी उरतली। झाडां निरोगी उरली जाल्यारच तुमची भलायकी बरी उरतली। तुम्ही मनीस आपणाक बुद्धवंत समजतात पूण दिसपट्टी झाडां कातरून आपले स्मरण ओढून घेतात।
4: मरण ते कशे?
3: झाडां काबार जाली जाल्यार मनीसजात ना जातले। तुमका सगळ्या प्राण्या गरजेची वस्त म्हणल्यार प्राणवाय तो तुमका आमी दितात। तुमका खाण जेवण फळां फुलां आमीच दितात। भुयेची जतनाय बरे तरेन केली जाल्यारच सगळे प्राणी जगतले। पूण तुम्ही उदरगतीच्या नावान नाश करीत आसात।
4: नाश तो कसो? तू कितें म्हणटा ते म्हाका बरे कळूक ना।
3: हे पळय सांगता, प्लास्टिकचे देख गे। प्लास्टिक हो एक भिराकूळ पदार्थ।
4: भिराकूळ कित्याक?
3: तो एकदा तयार झालो म्हणटकर केन्नाच नष्ट जायना। लासून ताचो गोबर जायना वा कुसून ताचे सारे जायना।
4: पूण ताचो उपेग कितले जाता जाणा तू? पयली सामान हाडपाक बाजारात वतना पोतयो व्हरच्यो पडटाली। सामान हाडपाक त्यो पोतयो उमळून सुकोवन दुसरे फावटी व्हरपाक सांबाळून धरचे पडटालो। तशेंच दुदाक वतना पयली बाटली व्हरची पडटाली। आता ती कटकट ना, नुस्तें हाडिल्ले पोती भायर उडयली, दुदाची पोती घेतली दूद ओतले पोती भायर उडयली।
3: हय रे, पण तुम्ही एका फाट

0: अनेक प्लास्टिकचं पोतयो भायर उडवक लागले जाल्यार तुमच्याच घरातलो आठवड्याक कितलो पोतयो भायर पडटल्यो हाची तूच कल्पना कर.
1: तसे जाल्यार मागीर ह्याचे उपाय किते?
0: उपाय तुम्ही चितूक जाय. तुम्ही जर अशाच पोतयो उडत रावले तर एक दीस जमीन पोत्यांनी भरून वतली. मागीर जमिनीचो सार इबाडटलो. ती पीक दिवक शकची नात, झाडां जगची नात, मागीर केदे अरिश्ट येतले चितला तुम्ही?
1: आवयस, हांवें हे चितूकूच नाशिल्ले.
0: हे कांयच न्हय, प्लास्टिकच्यो पोतयो मातयेत एक जीव जायना, ताका लागून तिचेर पडिल्ले अळशिकेत उदकांत जीव जंतू जातात. पोतयो वाऱ्या वांगडा हुबून पयस पावतात आनी अशे तरेन रोग पातळपाक ते एक साधन जाता.
1: म्हणटकर आयच्यान आमी प्लास्टिकाचो वापर सामको उणो करूंक जाय.
0: हय, आता म्हाका एक सांग, घरातलो दिसपट्टो खंय तुम्ही खंय उडयतात?
1: खंय म्हळ्यार नगरपालिकेच्या डब्यात ना जाल्यार वळात.
0: आरे, पूण ताचे परस एक सामको बरो उपाय आसा मरे. तुम्ही लोक तर सोपेपणान तो करूंक शकतात. घरा कुशीक तरी मेकळो जागो असताच ह्या जाग्यात एक फण खणून तातूंत हो खंय दिसपट्टो उडवचो. अधी मधी वयर मातेचो थर घालचो. 3-4 महिन्यांनी सारे तयार जाता. हे सारे आमकां उपेगी पडटा.
1: पूण बाजारात सारे मेळटा न्हय? बाबान पर चिकू आनी आंब्याच्या झाडाक घालूक हाडिल्ले. विकते मेळटा आसताना इतले कटकटी कित्याक?
0: हेच ते. आरे, विकते हाडूक पैशे पडनात. प्रत्येकान हे सारे घरा कडेन तयार केले जाल्यार कोयराचो विलो लागतलो आनी सारे मेळटले. अशे तरेन तुम्ही सगळ्यांनी पर्यावरणाची जतनाय घेतली जाल्यार धर्तरी वयले अरिश्ट ना जातले.
1: रुखा, तू बऱ्यो पर्यावरणाची खबर जाणा मरे. फाल्यां सान हांव तुझ्या म्हऱ्यान येवन बसतलो. म्हाका अशेच पर्यावरणाच्यो खबऱ्यो सांग. हा, पर्यावरणाची राखण कशी कशी घेवंक येता, ते खातीर आमी कितें कितें करूंक जाय सगळे सांग. हांव मागीर आई बाबाक आनी शेजाराक सांगता, माझ्या वर्गातल्या माझ्या फ्रेंडाक सांगता आनी सगळ्यांक पर्यावरणाची जतनाय घेवपाक लायता.
2: वा, आवडले हे नाटकुले?
3: हय हय, खूप आवडले.
2: ए हेमा, किते गुणगुणता गो, मातशे मोठ्यान उलय.
4: हय हय, सांगता राव. माझे पहिले कवितेचे नाव असा किरा किरा. किरा किरा उलय उलय पेर दिता माका पळय, पोपटी रंगा आंगले घालून तांबडी चोच माका दाखय. किरा किरा उलय उलय पेर दिता माका पळय, पोपटी रंगा आंगले घालून तांबडी चोच माका दाखय. मिरसांगेच्यो बियो खावन किरा किरा उलय उलय, तीक तीक खाऊन असो गोड गोड उलोवन दाखय. मिरसांगेच्यो बियो खावन किरा किरा उलय उलय, तीक तीक खाऊन असो गोड गोड उलोवन दाखय. किरा किरा पांढऱ्यात किद्या बंदी जाऊन राहूक जाय, भिरी भिरी मळबात तुडूक तुका अजून कळना काय. किरा किरा पांढऱ्यात किद्या बंदी जाऊन राहूक जाय, भिरी भिरी मळबात तुडूक तुका अजून कळना काय. किरा तुझी सोबीत काय पळोक नवी नदर जाय, दार उघडे करता हांव उडूक पंखात ताक लाय. किरा तुझी सोबीत काय पळोक नवी नदर जाय, दार उघडे करता हांव उडूक पंखात ताक लाय. म्हजे दुसरे कवितेचे नाव असा पावस. पावस पडटा नेटान कुपा भल्ली मळबान, टपटप पावळी गळटा पावसात झाडां नाता. बेबो बिबकी डराव गायता शेवणी रुखार सट्टा, घडघट करून कुपा खेळटा पावस म्हाका खूब आवडटा. म्हजे तिसरे कवितेचे नाव असा पावसा शेतकामती. पावसाची सुलूस लागली शेतकामती शेतात देवलो, हातात नांगर घेवन शेत करूंक लागलो. कष्टान बरे पीक काडप एकच वड सपन, सदांच काम करता नेटान कामाक लावन मन. जवानांनी शेतकामती देशाचे मनीस मान, ताका सदांच दिवूंक जाय सगळ्यांक व्हड भोमान. म्हजे चवथे कवितेचे नाव असा रानातले माकड. माकड रानात करतात हूप हूप, पळयनात केन्नाच हारशात रूप. झाडा पेडे नासतात खूप, एका झाडार बसनात चूप. केन्ना माडी माडयेर चडटात, झाडा वालीर जपाळे करतात. पोरसात येऊन पपायो केळी खातात, माकडा जांबळा आंबे सोदून काड रे. बरी फळां सकयल उडय रे, भुरगी बाळा घटमूट जातली रे. माकडा तुझे लगीन करया रे, पावसा वत आयला रे, व्हड आमचे तूज

0: ताची तयारी खूब दीस आदी सुरू जाता। घरात वा घरा मुखार गोठो करतात। तातूंत जुजे मेरी आनी बाळक जेजूचे मुर्ती दवरतात। तशेंच घरा घरांनी नखेत्रां लायतात। नातालाचो केक, दोस, बेबींक नेवऱ्यो पळोवन तोंडाक उदक सुट्टा। नातालाचें मीस जाता। व्हडा संख्येन लोक कोपेलांत मिसाक वतात। मिसा सावन येतकर एकामेकागेर वचून नातालाची परबी दितात। नातालाच्या निमतान गांवा गांवांनी गायनाचे नखेत्राचे गोठ्याच्यो सर्ती जातात। मागीर येता रमजान म्हयनो। आमचे मुसलमान भाव तो म्हयनोभर उपास करतात। उपरांत चंद्राचे दर्शन घेवन उपास सोडटात। सगळे जाण नवे कपडे घालतात, मशिदीत वतात, थंय नमाज पडटात। रमजानाचे पकवान म्हटल्यार शिरखुर्मा। ईद मुबारक म्हणून एकामेकाक परी दितात। फाल्गून म्हयन्यात नमन घालून धोलार बडी पडटा आनी शिगमो सुरू जाता। ल्हाना व्हडाचेर खोशयेचो हुंवार येता। वचत थंय मेळ दिसता। रोमटां, तालगडी हाच्या आवाजान धाय दिको भरून वतात। जाणटे नेणटे व्हडा उमेदीन वांटो घेतात। पुनवे दिसा होई त्या दिसा एकामेकाचेर रंग गुलाल मारतात। वर्साभराचे वायट तितले होळयेच्या होमखाणांत लासून उडयतात। हिंदू लोक नितळ मनान नव्या वर्साक येवकार दितात। जावं चवथ जावं वाईट परबो सगळ्यांक एकचाराची शिकवण दितात। ह्या निमतान सोयरे धायरे एकामेकागेर पावतात। हासून खेळून सगळे परतून आपापल्या कामाक लागतात। म्हाका सण परबो खूब आवडटात। आवडली म्हाजी माहिती?
1: हय हय खूब आवडली।
2: आता तुमच्या फुडे आमगेलो दाखलो मनोज तुमकां एक कविता सांगतलो।
3: माझ्या कवितेचे नाव आसा शेवते फुला। शेवत्याच्या फुलातू अशे गो कशे, शेवत्याच्या फुलातू अशे गो कशे, हळदुवो जांबळो धवो रंग लायता मना पिशे, हळदुवो जांबळो धवो रंग लायता मना पिशे। सकाळचे फुलता चार दिसांनी बावता, सकाळचे फुलता चार दिसांनी बावता, तरी आमच्या बायके शेवत्याच्या बरे दिसता, तरी आमच्या बायके शेवत्याच्या बरे दिसता। परमळ तुजो सोबीत वाऱ्या वांगडा धांवता, परमळ तुजो सोबीत वाऱ्या वांगडा धांवता। शेवते हे रंगयाळे मनात मोग भरता, शेवते हे रंगयाळे मनात मोग भरता।
2: ए जिया तूं बरी कविता म्हणटा मुगो, आतां लास कविता सांग।
4: म्हज्या कवितेचें नांव आसा शबरी आनी बोरा।

मोगळ ऐकुपेनो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल. सकाळची 10 वरां जावन 12 मिनटां 10 सेकंड जातात. ऐकुपेनो, डिजिटल मोडाचेर लेगीत न्यूज ऑन एअर ह्या ॲपावरवी तुम्ही ऐकू शकतात आकाशवाणी पणजी आणि आकाशवाणी पणजी केंद्राचे तिनूय चॅनल FM रेनबो 105.4 MHz विविध भारतीच्यो विज्ञापन वितरावणी सेवा आणि म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 KHz. तुम्ही ऐकताली कातारांची कार्यावळ आणि ह्याच कार्यावळींत मुखार तुमकां ऐकुपाक दिता कॉनी रोज लॉर्ना यांग चिको हांचो जोड आवाज गुपित मोग ह्या कातारा खातीर.

0: आयकुप्यानो, मुखार कातारांच्या कार्यावळींत तुमकां आयकुपाक दिता एच ब्रिटन आनी सुकुर्नी हांचो जोड आवाज. लॉरेन्स दे तरेकोल हांची गीत रचना.
1: लेडीज अँड जेंटलमॅन, एंगेज युअर पार्टनर्स फॉर सोका डान्स.

पंडित हरिमोहन श्रीवास्तव हांचे बासुरी वादन राग ललित निकतेच तुम्ही ऐकले. आणि ह्याबरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ इथल्यान सोपली.

श्रेया घोषाल आणि सुखविंदर सिंग यांच्या जोडावाजान गीत तुम्ही ऐकले. आणि आता पुढले गीत ऐकूया मोहित चौहान यांच्या आवाजात लैला मजनू या फिल्मातले गीत.

0: जावेद अली हांच्या आवाजान गीत तुम्ही ऐकले. आणि आता फुडले गीत ऐकूया सोनू निगम आणि सुनीती चौहान हांच्या जोडा आवाजांत संजू या फिल्मातले गीत.
1: प्राणप्रिय

अंधाधुन या अल्बमातले अरिजित सिंगाच्या आवाजात गीत तुम्ही ऐकले आणि आता पुढले ऐकूया. पुढले गीत असा मोहित चौहान आणि श्रेया घोषाल यांच्या जोड आवाजात हे गीत.

शब्बीर कुमार, अनुराधा पौडवाल आणि सांगात्याने गायले मिस्टर इंडिया या फिल्मातले गीत तुम्ही ऐकत आहात. आणि आता करेवलीत फुल निमाणेकडे ऐकूया असीस कौर यांच्या आवाजात लव्र यात्री या फिल्मातले गीत.

Aziz Kaur. आणि गायले लव यात्री ह्या अल्बमातले गीत तुम्ही ऐकले आणि या गीताबरोबर गाता रही मेरा दिल ही कार्यावळ इथल्यान सोपली.

2333 मीटर म्हणल्यार 1287 किलोहर्ट्झांचे आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आमी उलयता. बरोबर 12 वरां जाल्ली आसात. आयकून दिता आयच्या दिसा वितरपाच्यो कार्यावळीची रुपरेषा.

ऐकू प्यानू बरोबर 12:05 ऐकूंक रावात खासा बायलां खातीर आशिल्ली कार्यावळ अस्तुरी यशस्विनी. आयज ऐकूया कविता सिनाय सावयकर ब्युटिशियन हांचे कडेन उलयतले बाय उशा नायक, उपरांत स्वर संगम. एक वर 5 मिनटांचेर कान्ना आवळां, 1:40 सदाफुली, 2:30 हिंदी फिल्मी संगीत,

सांजेच्या 5:30 आसतली करेवळ युवानी कोंकणी. आयज ऐकूया वनमोत्सव ह्या विशयाचेर झाडांचे म्हत्व. वेदा हलणकर हांचे उलोवप तुमकां ऐकुपाक दितले. सवराचे हिंदीतल्यान खोबरो. सवरा 10 रोजगार माहिती. सवरा 15 शब्दुली. सवरा 35 कांतारा. नाट्यगीत बरोबर 7:00. प्रादेशीक खोबरो 7:20. 7:30 ICC वुमेन T20 वर्ल्ड कप ऑफ ट्यूब कॉमेंट्री तुमकां ऐकुपाक दितले. आमच्यो सदच्यो कार्यावळी तुमच्यांनी न्यूज ऑन एअर ह्या ऍपा वरवीं आयकूंक शकता. 7:30 चावडेर हातूंत ऐकूया लोकसंगीत. वेदा कृष्णा राधे कला मंडळ देऊळवाडो मार्सेल आणि सादर केल्ल्यो काय फुगड्यो तुमकां ऐकुपाक दितले. 8:00 मराठीतल्यान खोबरो. 8:15 गीत गजल.

आठवडा 45 मिनिटांची समाचार संध्या न्यूज ऍट 9 बरोबर रातच्या 9 वराचेर 9:15 मिनिटांची स्पॉटलाइट 9:30 मिनिटांची नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर आणि 10 वराचे नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक.

0: आनी सुरवातेक तुवें म्हणलें की तुजे कडेन स्टाफ तुवें थोडो दवरलो. कितलो स्टाफ आशिल्लो तुजे कडेन? दोग जाणां. म्हणजे तूं स्वता कितें तरी वेवसाय करून दुसऱ्यांकूय आदार दितालें. आतां कितलो आसा?
1: आतां म्हजे कडेन सद्या आतां नांव सगळें हांवूच मेहनत करता. आतां सावयवेऱ्यान एक हांवें घालो, कोविडाच्या वेळार सावयवेऱ्यान घालो, आनी आतां हांवें परत एक बाणस्तारी परत ओपन केलो की कोविडाच्या वेळार हांवें बंद केल्लो, मागीर हांवें सावयवेऱ्यान व्हेलो, थंय हांवें सगळें स्टार्ट केलें म्हजें. आनी आतां म्हाका परत दिसलें की जेन्ना बाणस्तारी जे कॉम्प्लेक्स बांदपाक ते मोडटाले न्ही, तेन्ना म्हाका काडचो पडलो तो. सो हांवें ते बंद केले ना, सो हांवें ते सावयवेऱ्यान व्हेले, शिफ्ट केले आनी बांदून काडून हांवें ते स्टार्ट केले.
0: म्हाका सांग कविता, आतां जेन्ना आमी ब्युटिशियन म्हणटात तेन्ना तातूंत खुबश्यो गजाली येता पळय न्ही. आमी सुंदर दिसपाक जाय म्हणून जे आमी तोंडा खातीर मेकअप करतात ते येता. आमचे मॅनिक्युअर, पॅडिक्युअर, म्हणजे हात क्लीन दवरप, पांय क्लीन दवरप, हे सगळें म्हणजे प्रत्येक बायल मनीस कशी सुंदर आपणाक रावूंक सोदता त्या प्रमाणे तुमी तांकां नटयता. म्हाका सांग, हे सगळें करतना तुका खुबशी मेहनत घेवची पडटा न्ही? फेशियल बीन करतना हे तूं शिकता, कशे कशे तरेन तुमी ट्रीट करता स्किन?
1: आतां ऑयली स्किन म्हणून आसता, सो ते ऑयली स्किनींग हांव सांगता की तुमचे आतां ऑयली स्किन आसा, सो तुका हो प्रोडक्ट घेवचो पडटलो. सो तो कॉन्टिन्युअस घेत न्ही जाल्यार तुजी स्किन एक वेगळे तरेची इम्प्रुवमेंट जावन तुका शकता. सो तू तर करपाक शकता जाल्यार आमी मंथली घेवया. आनी तू समज तर एक फंक्शन आसा तुजे कडेन जाल्यार ताज्या खातीर ग्लो दिवपा खातीरूय आमचे कडेन दुसरे फेशियल आसता.
0: हे तुम्ही कसे पारखिता?
1: स्किनीच्या प्रमाणे,
0: स्किनी प्रमाणे.
1: आणि जेन्ना ती करून करून ते एक 6 महिन्यांनी जावं पिंपल्स असतात त्यांचे, जावं ते 6 महिन्यांनी ते आज पळता आणि बिफोर अँड आफ्टर पळता, आणि त्यांना ती कविता म्हणता की माका वो बरो प्रोडक्ट पडलो, सो माझी स्किन आता वेगळी झाली जेव्हा ते हारशान पळता त्यांना वेगळी झाली म्हणता.
0: तुमकां एक ते नवे उमेद वाटता न्ही. थोडेशे मॅनिक्युअर पेडिक्युअर हाचेर उजवाड घाल.
1: आता जशी क्लायंट जेन्ना ती भायर वता, सो तांचे की स्किन मातशी ती वेगळी जाता, सो ती आता सॉक्स घालना काय घालना ती डायरेक्ट म्हजे कडेन येता. आनी पेडिक्युअर करपा खातीर ती येता. पेडिक्युअर करता आसतना तांच्यो गजाली आसता त्यो सारक्यो सायडीच्यान बी अशें क्लीन करचे पडटा.
0: पेडिक्युअर म्हणजे आमी पांयाचेर उपाय करता,
1: निवळ दवरता. तांचे नेल्स क्लीन करप, तांकां मसाज दिवप. आमी जे मशीन आसता स्टीम दितात तातूंत तांकां, आनी ते मागीर क्लीन जाता.
0: कितल्या महिन्यांनी परत करचे पडटा?
1: एक मंथली केल्यार तर चड बरे.
0: हय, तितले करता तितले स्किनी खातीर बरे. मॅनिक्युअर म्हणजे
1: हाताचे. तशेंच आमी आतां आयदनां धुता, जेन्ना आयदनां धुता आसतना आमकां कॉरी जाता. सो कॉरी जाता म्हणून आमी ते तशेंच सांडपाक शकना न्ही, सो ती मॅनिक्युअरा खातीर म्हजे कडेन येता आनी म्हाका दाखयता की हांव तांकां सांगता की तुजे हे क्लीन करपाक जाय. सो हांव जे म्हजे कडेन इंस्ट्रुमेंट आहा ते सगळे क्लीन करून ते क्लीन जाताय क्लीन. मागीर ती मंथली जर करत न्ही जाल्यार ते आनीक क्लीन जाता.
0: बरोबर. आता प्रत्येकाची पळय लिपस्टीक आमी लायतात ग्लो येवपा खातीर, ताचे वेगवेगळे ब्रँड्स असतात, वेगवेगळे शेडी असतात, त्यो तू प्रत्येकाक कशे सजेस्ट करता?
1: की एक आमकां तो शेड असता, शेडीचेर एक नंबर असता फाटल्यान, त्या नंबर प्रमाणे ताजे स्किन पळयता, म्हणजे ताजे ब्लॅक स्किन, मिडियम स्किन, डार्क स्किन, ह्या प्रमाणे आमी तांकां सांगता की हो शेड तुका बरो दिसतलो, ह्या शेडा प्रमाणे मागीर ते आमी सांगता तांकां.
0: थोडेशे ब्युटी प्रॉडक्ट्स असतात न्ही, ताचे विशीं आमकां थोडी माहिती दी.
1: वेगळे वेगळे ब्रँड असता, सो आपल्याक कशे म्हणजे त्या ब्रँडाचेर ताका कशे स्किनीक प्रॉब्लेम जातलो काय ना तेवूय पळोवन सांगचे पडटा. कित्याक ते आतां आयली जाल्यार तांकां लॅकमीच लाय अशें बी सांगपाक जायना. सो आमचे कडेन सगळे तरेचो प्रॉडक्ट आसा, म्हणजे स्किन आतां ते म्हाका सरळ सांगता की आपल्या प्रॉडक्ट लॅकमीचो प्रॉडक्ट सूट जायना, सो आमी ताका दुसरे सजेस्ट करता. सो हो लावन पळय तेन्ना तांकां दिसता की हो प्रॉडक्ट आपल्याक बरो येता.
0: आतां पळय ग्रे हेअर जाता न्ही वया प्रमाणे, ताचेर वेगवेगळे हेअर कलर करता. आणी आतां वय जायनासतना हायलायट करता,
1: ते गोल्डन करता, मागीर बर्गंडी कलर करता, स्ट्रिप्स घालता. आमी स्ट्रिप्स घालता तांच्या खातीरूय. अशें एक आतां जर हेअर आयले जाल्यार थोडी म्हणटा की म्हजे व्हायट आसा, सो तांकां आमी लॉरियर यूज करपाक शकता.
0: हय, आनी थोड्यांक कलर नाका आसता, मेहंदी घालपाची आसता.
1: मेहंदी नपूर मेहंदी घालता. नपूर मेहंदी इज बेस्ट.
0: हे ब्रँडाचे झाले, पण दोनाय भितर फरक कितें? कलर घालप, मेहंदी घालप, फरक
1: एक्च्युली कशें आसा, कलर घालो न्ही म्हणटकूच थोडी कितें म्हणटा की कलर घाले की म्हजे केस पिकता. सो तशें कांयच ना, ते दोनूय समज तर तांकां मेहंदी जाय जाल्यार मेहंदी घालपाक शकता, आनी कलर जाय कलर घालपाक शकता.
0: कलरांचे कितें सायड इफेक्ट?
1: सायड इफेक्ट कांयच नासता. पूण जेन्ना आमचे कडेन येता क्लायंट, जेन्ना ती म्हणटा की म्हाका सायड इफेक्ट जातलो, अश्यो खुबश्यो गजाली म्हजे कडेन जेन्ना क्लायंट आयली आनी ती म्हणपाक लागली की म्हाका कलर घाल्यार हो सायड इफेक्ट जावं शकता काय म्हणून विचारपाक लागले. आमी सांगले ना.

यशस्विनी कविता सिनाय सावयकर ब्युटिशियन नुकतेच तुम्ही ऐकले. आणि आता ऐकूया करेवळ स्वर संगम.

प्रचाला आमोणकर हांच्या आवाजांत गीत तुम्ही ऐकले. आणि आता फुडले गीत ऐकूया. बिंद्या वस्त नाईक हांनी गायले हे गीत.

साधना सरगम हानी गायले गीत तुम्ही ऐकले आणि आता पुढले गीत ऐकूया. देवी चंद्रशेखर आणि गायले हे गीत.

आणि नाटक लेखनांत ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटक कलाकार पुंडलिक नायक हांणी केल्ल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन पणजी कला अकादमीन आयोजित कोकणी राज्य नाट्य महोत्सवा निमतान पुंडलिक नायक हांका ह्या वर्षाचो जिणे गौरव पुरस्कार जाहीर झाला. पणजेच्या कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कला मंदिरांत 10 जुलैक सांजेच्या 5 वरांचेर आयोजित केल्ल्या कार्यावळींत हो पुरस्कार भेटयतले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

जूज रॉड आणि जुडी रॉड रिलीज निघतेच तुम्ही ऐकले. आता पुढले गीत ऐकूया फेल्सी यांच्या आवाजांत मोग

0: ऐकूप्यानो आता बरोबर 1:30 दिल्ली केंद्रावल्यात मराठीतल्या खोबरो आम्ही संक्षेपित करतले.
1: आकाशवाणी मुंबई. मनोज अणावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. एलएनजी पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात. विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरुस्त पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
1: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे.

विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरं तसंच दुर्गम भागांमध्ये विमान प्रवासाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित उडान या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला. 28,840 कोटी रुपयांच्या या योजनेमुळे 100 पेक्षा जास्त विमानतळं आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी व्यक्त केला. राजस्थानच्या जोधपूर इथं झालेल्या या कार्यक्रमात जोधपूर विमानतळावर नव्या टर्मिनल भवनाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एलएनजी अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर एलएनजीच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. सरकारच्या जैवइंधन मिश्रण कार्यक्रमाबाबत होणाऱ्या विधायक टीकेचं स्वागत करायची सरकारची भूमिका आहे आणि आलेल्या सूचनांचा या कार्यक्रमात समावेश करून आवश्यक त्या सुधारणा करू असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलं. राजस्थानात एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. इथेनॉल ही नवी संकल्पना नसून एका शतकापेक्षा जास्त काळ याचा वापर होत आहे असं त्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियासाठी भारत हा आर्थिक क्षेत्रातला महत्वाचा भागीदार आहे असं प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेझ यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अल्बानेझ यांच्या कार्यालयानं एक निवेदन जारी केलं. भारत ही जगातली चौथी सर्वात मोठी आणि सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून या दोन देशांमधलं सहकार्य हे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पायावर उभं आहे असं यात म्हटलं आहे. व्यापार संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधलं सहकार्य हे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरत आहे. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी या दोन देशांमधले संबंध महत्वाचे आहेत असंही निवेदनात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार बहारीन कुवैत आणि ओमान या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते या देशांचे परराष्ट्र मंत्री आणि नेत्यांबरोबर बैठका घेतील. भारताचे या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं तसंच स्थानिक घडामोडी आणि सामायिक हिताच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसांमध्ये 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. दरम्यान यात्रेकरूंचा चौथा जत्था आज पहाटे जम्मूमधल्या भगवतीनगर यात्री निवासातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाला. या टप्प्यावर 6,731 भाविक 291 वाहनांमधून पहलगाम आणि बालतल या दोन्ही मार्गांनी अमरनाथकडे रवाना झाले. दोन्ही मार्गांवर यात्रेसाठी आवश्यक सुरक्षा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलातल्या दुहेरी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2,954 वर गेल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष होर्हे रॉद्रिगेज यांनी दिली. या दुर्घटनेत 16,000 जास्त जण जखमी झाल्याचं तर जवळपास 16,000 जण बेघर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉद्रिगेज यांनी 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. 24 जून रोजी 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या 2 शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलाला हादरवून सोडलं होतं. कॉंगो या देशात इबोला विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच असून आतापर्यंत 1,528 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 492 जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार 239 रुग्ण बरे झाले आहेत तर 628 रुग्णांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय 185 संशयित रुग्णांचीही नोंद झाली आहे. अमेरिकेच्या 250 स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी

0: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. पुतीन यांचे सहाय्यक युरी योशाको यांनी ही माहिती दिली. युक्रेन विरुद्धच्या संघर्षात लवकरात लवकर तोडगा निघाला तर दोन्ही देशांमधल्या व्यापक सहकार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल असं मत यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला आहे. भारतानं इंग्लंड समोर ठेवलेलं 191 धावांचं लक्ष इंग्लंडनं 19 षटकांमध्ये पूर्ण केलं. आता भारत आणि इंग्लंडमधला पुढचा सामना येत्या मंगळवारी नॉटिंगहॅम इथं होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापेनं सामन्यातला एकमेव गोल केला. आता उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 32 शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं कार्बो वेर्डेवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीच्या 3 फेरीत एलिझे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारी 2 क्रमांकावर असलेली एलेना रिबाकी हिला 6-7, 6-1 अशा सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. तर अलेक्झांड्रा याला हिनं 3 क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियांतेक हिच्यावर 7-6, 6-2 अशी मात केली. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तीजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तीजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सोसायट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीत. त्यामुळे वाहतूक खोळंबल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. बुलडाणा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकण, गोवा आणि ओदिशासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान इथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दुजी 33.1 मीटर म्हणल्यार 1287 KHz आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान हो आसा म्हादय चॅनल. बरोबर 1 जावन 40 मिनटां 30 सेकंड जाल्ली आसात. आयकूंक दिता कार्यावळ सदाफुली.

नेफी रोहल्ट्रिगेस आणि उल्हास बुयांग यांच्या जोड आवाजात गीत तुम्ही ऐकले. आणि आता पुढले गीत ऐकूया शान यांच्या आवाजात. हे गीत तुझ्या विनी.

ऐकूप्यानो, आता बरोबर 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश, तशेंच 2 वरां 15 मिनटांचेर दोपहार समाचार आमी दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपीत करतले.

राजा हिंदुस्तानी ह्या फिल्मातले गीत तुम्ही निकतेच ऐकले. गावपी कलाकार आशिले अलका याज्ञिक आणि कुमार सानू. आणि आता

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या जोड़ आवाजात रॉकी या फिल्मातले गीत तुम्ही ऐकत आहात. आणि या गीताबरोबर हिंदी फिल्मी संगीत ही कार्यवलीतल्या सोपता.

ऐको प्यानो, आता बरोबर 3 वरांचे दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खोबरो, तशेंच 3 वरां 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खोबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतले.

0: 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्जाचे तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. आयज वार आयतार, तारीख 5 जुलय 2026. बरोबर 5:29 आनी 23 सेकंद जाल्ले आसात आमचे हे स्टुडियोन. आनी हांव तुमची आकृती आयच्या ह्या तिसऱ्या सभेत आमच्या मोगा आयकुप्याचे स्वागत करता. जशें तुमकां खबर आसतलेंच, पुराय भारतान 1 जुलय ते 7 जुलय वन महोत्सव सप्तक म्हणून मनयल्लो वता. तर आयज ह्या सप्तकाच्या निमतान आमी बीन एक संकल्प घेवया झाडां वाटोवपाचो आनी सुरवात करया आयच्या ह्या तिसऱ्या बसकेक. सगळ्यां आयकुपाक येवकार आनी नमस्कार.
1: नितळसाण महत्वाची. स्वतःच्या कुडीची, मनाची, घराची आणि सरभोवतणची स्वच्छता राखात आणि पर्यायान भलायकी.
0: बरोबर 5:30 आणि 22 सेकंद झाले आसात आणि आम्ही तुमच्या खातीर घेऊन आयल्यात कार्यावळ युवा वाणी.

ऐकल्प्यानो तुम्ही ट्युन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादय चॅनल आणि माझे सांगाता तुम्ही ऐकतात कार्यावळ युवा वाणी. आणि युवा वाणी ही कार्यावळ मुखार वळतना तशेंच पर्यावरणाचें आमी म्हत्व समजून घेवया या सोबीत अशा गितांतल्यान. अर्चना खांडेपारकर हांचो हो स्वर.

बिंदियावळ सांजाव जातल्यान आमी आयकले युवा वाणी या कार्यावळीचे निमणे गीत. तर आयची ही युवा वाणी आधारित आशिल्ली वनमहोत्सव या विशयाचे. तर ही कार्यावळ इतल्यान हांगाच सोंपता.

नमस्कार, हांव स्नेहा गांवस, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंय सरकार टाटा पावर कंपनीक राज्यांत वीज वाटपाक दिवचे ना अशें गोंयचे वीजमंत्री सुदीन ढवळीकर हांणी सांगलां. गोंयच्या ब्राह्मण उद्देजक आनी वेवसायिकांक एकठांय हाडपाच्या हेतान गोंयच्या द्रवीड ब्राह्मण संघान फोंडाकेरीच्या श्री विजयदुर्गा देवस्थानांत व्हडा उमेदीन सक्षम डीबीएस बिझनस नेटवर्क नावाचे वेवसायीक जाळे सुरू केले. मुखार जावपा आशिल्ल्या विधानसभा वेंचणुकेचे फाटभुयेर भारतीय जनता पक्षाची संघटना आनी घटमूट करपाच्या हेतान भाजपा कार्यकर्त्यांची संयुक्त बसका धारगळे जाली. पद्मविभूषण पुरस्कार फावो जाल्ल्यो नामनेच्यो पांडवणी गायिका डॉ तीजनबाई हांका आयज दुखेस्त मरण आयले. राष्ट्रपती द्रौपदी

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तांच्या मरणाचेर दुःख उक्तायला. अस्तंत आशियातल्या संघर्षांत झुजबंदी जाले उपरांत होर्मुज समुद्रधुनीतल्यान द्रवीकृत सैमीक वायू म्हळ्यार लिक्विफाईड नॅचरल गॅस मालाची येरादारी परतून सुरू जाल्या. जाले उपरांत सरकारान सैमीक वायू पुरवणेचेर आणीबाणीची बंदी फाटी घेतल्या. आणि भारतीय हवामान खात्याच्या गोंय केंद्रान उत्तर आणि दक्षिण गोंय जिल्ह्या खातीर 5 ते 9 जुलै मेरेन येलो अलर्ट जारी केला. या काळात राज्यातल्या काय वाठारांनी खर वाऱ्यासयत उटंगाराचा पाऊस पडपाची शक्यता असा. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

स वरजन 15 मिनटांचे स वरजन 30 मिनटांचे राष्ट्रीय खबरो कातारां आयकया बरोबर स वरजन 35 मिनटांचे नाट्यगीत बरोबर जाता जाल्यार 7 वरजन 20 मिनटांचे आस्वाद घेयात प्रादेशीक खबरांचो.

साडेसाता ऐकूपा अकरा वाज चावडे 8:05 मराठी वार्ता गीत गजल ऐकया बरोबर 8:15 झाल्या पावणे नवाक समाजच्या संध्या आणि ताच्या उपरात म्हणल्या बरोबर 9:00 ऐकूपा अकरा वाज न्यूज ॲट 9:00.

9:15 स्पॉटलाइट राष्ट्रीय कार्यावळी बरोबर 9:30 राष्ट्रीय संगीत कार्यक्रम बरोबर 10:00 11:00 11 हिंदी समाचार तसेच त्याच्या उपरांत आस्वाद घेयात इंग्लिश न्यूज हाचो झाल्या बरोबर 11:12 आयची ही बसका सुप्तले आणि यो आशिल्लो.

आणि आता आम्ही पळूया एफ एन रेनबो वाहिनीचे प्रसारित जाऊबी काय मुखेल कार्यावळी. सध्या तुमका रेनबो सांज ही कार्यावळी ऐकूपाक मेळटली.

घेयात भाऊचे बलकाव या कार्यावळीचं. बरोबर 8 वरांच्या आसपास घेत हॅलो गोयकारा ही कार्यावळ. 9 वरां 45 मिनिटांचे संडे ऑन द रॉक्स. 10 वरां 5 मिनिटांचे फोन इन ही कार्यावळ. 11 वरां 10 मिनिटांचे सॉफ्ट रॉक्स ही कार्यावळ ऐकूपाक रावात. जाल्यार बरोबर 12 वरां 6 मिनिटांचे आयची ही तिसरी बसका सोपतली. आणि ह्यो आशिल्ल्यो आयच्या दिसाक वितरावपी म्हादय तशेंच FM रेनबो वाहिनी वयल्यो कांय मुखेल कार्यावळी.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी, अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड, पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेऊन येता रेनबो सांज। दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz रेनबो सांज।
2: गुळ्यांची स्ट्रीप भायर कित्याक उडयली?
3: अगो गुळयो सोपल्यो मुगो त्यो,
2: गुळयो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडप? तुका खबर ना
3: किदें?
2: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो दोन बालद्यो आसात। किदें कळें सांग?
3: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशो दोन बालद्यो।
2: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय।
3: करता
2: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात।
3: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया,
2: स्वच्छता ही सेवा।
4: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स।
5: वेव्स
4: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
5: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें।
4: तर करात बेगोबेग डाउनलोड
5: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान।
4: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी।
5: वेव्स
6: इष्टानो प्लॉगिंग आचरणात हाडूया। जॉगिंग करतासतना प्लास्टिक दिश्टी पडले जाल्यार ते उखलून कोयराच्या पेटयेंत उडोवप। प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुम्ही आमी आचरणात हाडूया। प्लास्टिक मुक्त भारताच्या दिकेन पावलां मारूया।

ऋषिकेश साने यांच्या आवाजातल्या तुम्ही ऐकले शब्दुली या कार्यावळीतले निमाणे गीत. तर आजच्या ह्या शब्दुली या कार्यावळीत आम्ही ऐकले पर्यावरण या विषयाचे साबार अशी सुमधुर शब्दुलेवरवीच गोड मधुर गीता. आणि या गीता सांगतच आईची शब्दुली ही कार्यावळ इथल्या हांगा सोपता बरोबर.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्नेहा गांवस तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. अस्तंत आशियातल्या संघर्षांत झुजबंदी जाले उपरांत होर्मुझ समुद्र धुनीतल्यान द्रवीकृत सैमीक वायू म्हळ्यार लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हालाची येरादारी परतून सुरू जाल्या देखून सरकारान सैमीक वायू पुरवणेचेर आणीबाणीची बंदी फाटी घेतल्या. पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयान अधिसुचोवणेन सांगला की सैमीक वायू पुरवण नियमन आदेश 2026 दुरुस्ती करून सरकाराक देशातल्यान तयार जावपी सैमीक वायू आनी आयात केल्ल्या एलएनजीच्या वाटपाक प्राधान्य दिवपी मुखेल आणीबाणीची तरतुदी काढून उडयल्या. होर्मुझ समुद्र धुनीतल्यान एलएनजी म्हाल धाडपाक आडमेळी आयले उपरांत गरजेच्या वस्तू कायद्याखाला अंदू मार्चांत हो आपत्कालीन आदेश जारी केल्लो. फाल्यां सावन सुरू जावपी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या इंडोनेशिया भेटींतल्यान दोनूय देशांमधल्या सध्याच्या संबंधांक चालना मेळटली. आयज जाकार्ता हांगा आकाशवाणीक दिल्ले मुलाखतींत इंडोनेशियातले भारतीय राजदूत संदीप चक्रवर्ती हांणी सांगले की
1: The significance is immense. India and Indonesia are civilizational partners. We have ties dating back to centuries. But the contemporary relationship is also very intense and it is multidimensional. As you will understand that when leaders visit each other's countries, it gives impetus to the relationship. Not only to the existing relationship, but it also opens up new areas of cooperation. So I believe that during Prime Minister Modi's visit to Indonesia from 6th to 8th of July, there will be several new areas of cooperation. That will open up between India and Indonesia and you will find intensification in the relationships and greater economic engagement between these two large countries.
0: विकसित भारत रोजगार आणि अजीविका मिशनाची हमी VBG रामजी कायदो 2025 ह्या महिन्याच्या पहिल्या दिसा यशस्वीपणान लागू झाल्ल्यान केंद्रीय ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी खोस उक्तायल्या. मंत्रिमंडळान आयज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमातल्यान मिशनाच्या अंतर्गत राज्यांक 25,000 कोटी रुपया वयर पहिल्या वाट्याचे वितरावप केले. चौहान हांणी सगळ्या राज्यांच्या आणि केंद्रीय प्रदेशांच्या ग्रामीण उदरगत मंत्र्याकडेन VBG रामजी चालीक लावपाचो नियाळ घेतलो. राज्याकडेन फावो तो निधी असून 15 दिसां भितर पगार दिवंक मेळटलो असो आयज जाहीर केल्ल्या पहिल्या वाट्याचो हेत जावन आसा असे तांणी सांगले.
2: मनरेगा को पूरे देश में लागू करने में 3 साल लगे थे लेकिन मुझे आप सब पर गर्व है. 1 साल 2 साल नहीं पहले दिन ही विकसित भारत जी राम जी योजना एक साथ पूरे देश में लागू हो गई. 100 दिन नहीं अब 125 दिन रोजगार 5 साल में 7.5 लाख करोड़ से ज्यादा की राशि 2,86,000 पंचायतों में ठीक से लग गई तो गांव संपूर्ण विकसित हो जाएंगे. समृद्ध और विकसित गांव का निर्माण हो जाएगा.
0: सोशल नेटवर्किंग साइट इंस्टाग्रामाचेर फारीक केल्ल्या जाहिरातीतल्यान भुरग्यांचे लैंगिक शोषण आणि अनुचित माहितीचेर सरकारान मेटाक खर नोटीस जारी केल्या. सरकारान इंस्टाग्रामाक अनुचित माहितीचो प्रचार आणि प्रवेश मेळोवपाक सुविधा दिवपी सगळ्यो जाहिराती आणि सामुग्री अक्षम करपाचो आदेश दिला असे अधिकृत सूत्रांनी सांगला. 7 दिसां भितर मेटाकडल्यान सविस्तर स्पष्टीकरणाची मागणी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयान केल्या. इंस्टाग्रामान भारताच्या मध्यस्थ सुरक्षिततायेच्या मार्गदर्शक तत्वांक स्वीकारला काय ना हाचेर सरकार नियाळ घेता. पद्म विभूषण पुरस्कार फावो जाल्ल्यो नामनेच्यो पाणवणी गायिका डॉ तिजनबाई हांका आयज दुखेस्त मरण आयले. दुयेंस आशिल्ल्यान एम्स रायपुरांत बरोच तेप तांचेर उपचार सुरू आशिल्ले. आपल्या प्रभावशाली आवाजान माचयेर आकर्षक हाजिरी आनी वेगळी कथनशैली आशिल्ल्यो तिजनबाई हांणी पाणवणीक भारतातूच न्हय तर आंतरराष्ट्रीय पावण्यार एक नवी वळख दिल्ली. भारतीय लोककलेंत तिणें केल्ल्या योगदानाची वळख करून दिवन पद्मश्री

रसिक हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजे केंद्राची ही मादळी वाहिनी 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झ. घड्याळात वाजले आहेत सायंकाळचे 7 आणि आमचे संगीत प्रेमी ऐकणार आहात कार्यक्रम नाट्य गीत. श्रोते हो नमस्कार. संगीत म्हणजे मनाला मिळणारा एक सुंदर असा स्पर्श आणि अशाच सुरेल स्पर्शांची अनुभूती देण्यासाठी मी तुमची लाडकी आकृती तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास मराठी संगीताचा कार्यक्रम, अर्थातच तुमचा आवडता नाट्यगीत हा कार्यक्रम. तर मग आवाज वाढवा आणि मन मोकळं करा, कारण सुरू होत आहे आपल्या सर्वांचा लाडका मराठी नाट्यगीतांचा संगीत कार्यक्रम. आणि आता आम्ही ऐकूया या कार्यक्रमाचे पहिले गीत, कीर्ती शिलेदार यांचा हा स्वर.

शाकुंतल या नाटकातील हे गीत असून अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी या गीताची रचना तसेच या गीतास संगीतबद्ध

कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या ह्या गीतरचनेसोबतच आजचा आपला हा नाट्यगीत हा कार्यक्रम येथेच संपन्न होत आहे. मग ऐकूब्यानं तुम्ही ट्युंगेल आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माग चॅनल 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स बरोबर 7:20 मिनिटांचे तुमकां ऐकूपाक मेळटले आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान वितरित जावपी प्रादेशीक खबरो.

0: सतर्क रहिए।
1: नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां प्रादेशीक खबरो दिता। गोंय सरकार टाटा पॉवराक राज्यांत वीज वाटपाक दिवचो ना। राज्यांत देशांतली एक बरी वीज वितरण मुळावी बांदावळ आसा अशें राज्याचे वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी सांगला। स्वामी विवेकानंद पुण्यतिथीच्या निमतान साखळेच्या ऐतिहासीक किल्ल्याचे सुवातेर साखळे शार आणि किल्ल्यांचो इतिहास या विषयाचेर नामनेचे इतिहास संशोधक राजेंद्र केरकर हांणी उलोवपाची कार्यावळ जाली। मुखार येवपी विधानसभा वेंचणुकेचे फाटभुंयेर भारतीय जनता पक्ष आनीक घटमूट करपाच्या हेतान कार्यकर्त्यांची धारगळे संयुक्त बसका जाली। गोंय सरकार गोंयच्या नोंदणीकृत वारकरी दिंडी खातीर आधार येवजण चालीक लावपाचो आसा। भारतीय हवामान खात्याच्या गोंय केंद्रान उत्तर आणि दक्षिण गोंय जिल्ह्या खातीर 5 जुलै ते 9 जुलै मेरेन येलो अलर्ट जारी केला। आता पुराय खबरो। गोंय सरकाराचे पुरातत्व खाते आणि विवेकानंद पुरातत्व अभ्यास मंडळ हांच्या जोडपालवान स्वामी विवेकानंद हांच्या पुण्यतिथी निमतान साखळेच्या ऐतिहासिक किल्ल्याचे सुवातेर साखळे शार आणि किल्ल्याचो इतिहास या विषयाचेर नामनेचे इतिहास संशोधक राजेंद्र केरकार हांणी उलोवपाची कार्यावळ केली। हे वेळार साखळेचे नगरसेवक आनंद काणेकार, गणपत पावसकार हाजीर आशिल्ले। राजेंद्र केरकार हांणी साखळे शाराच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या सांगतान साखळे किल्ल्याचो इतिहास सांगलो। विवेकानंद पुरातत्व अभ्यास मंडळाकडल्यान अमेय किंजवळेकर हांणी येवकार दिलो। मुखार येवपी विधानसभा वेंचणुकेचे फाटभुंयेर भारतीय जनता पक्ष आनीक घटमूट करपाच्या हेतान भाजप कार्यकर्त्यांची संयुक्त बसका धारगळी जाली। फाटल्या वेंचणुकेत पक्षापासून पयस आशिल्ल्या वरिष्ठ कार्यकर्त्यांक परतून हाडून पक्षाची संघटना चड बळकिश्ट करपाचे बसकेन भर दिलो। ह्या संदर्भात हाजीर आशिल्ल्या वरिष्ठ तरणाटे आणि बायलो कार्यकर्त्यांनी पेडणे मतदारसंघात येवपी विधानसभा वेंचणुकेन भाजपाचे कमळ परतून फुलोवपाचो संकल्प केलो। गोंय सरकार टाटा पॉवराक राज्यांत वीज वाटपाक दिवचो ना, कारण गोंयांत पयलीच देशांतली एक बरी वीज वितरण मुळावी बांदावळ आसा अशें राज्याचे वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी सांगला। वीज वाटपा संबंधित खंयच्याच कामाक टाटा पॉवराक नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिवचे न्हय अशें आवाहन ढवळीकारान सगळ्या नगरपालिका आणि ग्रामपंचायतींक केला। राज्य सरकाराची पूर्व मान्यताय घेनासतना या कंपनीन थेट थळाव्या संस्थांकडेन संपर्क साधलो। ही कारवाय अयोग्य अशें म्हणत तांच्यांनी कंपनीचेर आरोप केला। सरकाराची भूमिका सांगताना मंत्री ढवळीकार हांणी सांगले की गोंयातली सध्याची वीज वितरण पद्धत कार्यक्षम आणि राज्याची गरज भागोवपी सक्षम असा, देखून या क्षेत्रांत खासगी वितरकाची गरज ना। गोयच्या द्रविड ब्राह्मण संघान श्री विजयादुर्गा देवस्थान केरी फोणे हांगा व्हड उमेदीन गोयच्या ब्राह्मण उद्योजक आणि व्यवसायिकांक एकठांय हाडपाच्या हेतान सक्षम नावाचे बिझनेस नेटवर्क सुरू केला। या कार्यक्रमाक सुधा इलेक्ट्रिकल कंपनी लिमिटेडचे प्रोप्रायटर नितीन रानडे, डेक्कन फाईन केमिकल इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि थळ मुखेली किरण देसाय, द्रविड ब्राह्मण संघाचे अध्यक्ष दिलीप ढवळीकार, आयोजक शौनक देशपांडे आणि गोयच्या वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रातले सुमार 250 उद्योजक, व्यावसायिक आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले। या कार्यक्रमाक मुखेल सोयरे म्हणून नामनेचे उद्योजक नितीन रानडे आणि मानाचे सोयरे म्हणून किरण देसाय हाजीर आशिल्ले। उद्देग फुडारपण, व्यावसायिक प्रामाणिकपण आणि परस्पर सहकार्याचे महत्व ताणी आपल्या मार्गदर्शक भाषणातल्यान उक्तायले। या सुवाळ्यान समाजातल्या उद्योजकते खातीर तयार केल्ल्या उल्लेखनीय योगदाना खातीर 23 वरिष्ठ उद्योजकांचो भौमान केलो। तशेंच वेगवेगळ्या मळार उल्लेखनीय वावर केल्ल्या 16 तरणाट्या उद्योजकांचो आणि त्यांच्या वावराचो भौमान केलो। कुर्टी फोणेच्या जनशक्ती वेलफेअर असोसिएशन या संघटनेन आयज रक्तदान शिबीर घडून हाडिल्ले। ही संघटना फाटली 15 वर्सा नेमान हे रक्तदान शिबीर घडून हाडटा। मडगावच्या ऑस्पिसिओ हॉस्पिटलाच्या पालवान हो उपक्रम मुखार चालू उरतलो अशी माहिती जनशक्ती वेलफेअर असोसिएशनाचे अध्यक्ष विशान कुर्टीकार हांणी दिली। रक्तदान शिबिरा वांगडाच कुर्टी वाठारातल्या विद्यार्थ्यांक प्रोत्साहन दिवपा खातीर शिष्यवृत्ती तशेंच पर्यावरण सांबाळपाचे काय प्रकल्प लेगीत ही संघटना सातत्यान घडून हाडटा अशें ह्या संघटनेच्या जाणवणदारांनी सांगले। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात।
2: तुमच्या भोवतणच्या

0: आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: पंढरपूर वारी ही शेकड्यांनी वर्षापोरणी भक्तांची तीर्थयात्रा असून गोयच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दायजाचं तो महत्वाचं भाग. दरवर्षा गोयचे भक्त वारकरी दिंडीवरवी आषाढी आणि कार्तिकी वारी हातून वाटो घेतात आणि ताका लागून भक्ती सामूहिक सेवा आणि संस्कृताय तिगोवन दवरतात. गोय सरकार गोयच्या नोंदणीकृत वारकरी दिंडी खातीर आधार येवजण चालीक लावपाचो आसा. हे येवजणेचे नाव पंढरपूर वारी करपी गोयच्या नोंदणीकृत वारकरी दिंडी खातीर आधार येवजण अशें आसतले. पात्र नोंदणीकृत वारकरी दिंडीक आर्थिक मजत दिवप, सहभागी वारकरी हांची नोंदणी आणि त्यांच्यो नोंदी सांभाळप, जनसंपर्क, दस्तावेजीकरण, प्रसिद्धी आणि संबंधित कार्यावळीवरवी वारकरी दायजाचे संवर्धन आणि संरक्षण हे या येवजणेचे काय मुखेल हेत आसात. या येवजणेचो लाव मेळोवपा खातीर कला आणि संस्कृती संचालनालयान नोंद जाल्ली खंयची वारकरी दिंडी पात्र ठरतली. फकत गोयांत रावपी वारकरी दिंडीक ही मजत मेळटली जाल्यार पारंपारीक यात्रेचो भाग म्हणून दिंडीन पंढरपुराची आषाढी वारी वा कार्तिकी वारी पांयान पुराय करपाक जाय. 40 ते 50 नोंदणीकृत सहभागी आशिल्ले दिंडीक 1,00,000 रुपयांची मदत मेळटली. 50 परस चड नोंदणीकृत भाग घेवपी दिंड्यांनी दरेक भाग घेवप्याक 2,000 रुपया प्रमाण मजत दितले. आयज महाराष्ट्रातल्या कांय वाठारांनी व्हडलो पावस पडला आणि ताका लागून बचाव कार्यावळीच्यो घडणुको घडल्यात. रायगड जिल्ह्यात व्हड पावसाक लागून अचकीत उदकाची पातळी वाढल्या, उपरांत खोपोली लागसरच्या आदोशी धबधब्यान अडकून उरिल्ल्या 10 ते 12 पर्यटकांक पुलिसांनी सुरक्षितपणान सोडयले. ह्या घडणुकेन कोण जखमी झाल्याची माहिती मिळूंक ना. भारतीय हवामान खात्यान मुंबय, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या कोकण जिल्ह्यातल्या काय वाठारांनी रेड अलर्ट जारी केला. फुडल्या 24 वरांत या वाठारातल्या काय सुवातींनी सामको व्हड पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच हवामान खात्यान सातारा, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या घाटांनी व्हड पावस पडपाचो अदमास काढला. भारतीय हवामान खात्याच्या गोय केंद्रान उत्तर आणि दक्षिण गोय जिल्ह्या खातीर 5 जुलै ते 9 जुलै मेरेन येलो अलर्ट जारी केला. ह्या काळात राज्यातल्या काही सुवातींनी खर वारे आणि व्हड पावस पडपाची शक्यताय आसा. हवामान खात्याच्या अदमासाप्रमाण 5 आणि 6 जुलयाक काय सुवातींनी 50 ते 60 किलोमीटर, ते उपरांत 7 ते 9 जुलै या काळात काही सुवातींनी 40 ते 50 किलोमीटर वेगान वारे येवपाची शक्यताय आसा. मजगती हवामान खात्यान 10 आणि 11 जुलयाक राज्यातल्या काय सुवातींनी मध्यम प्रमाणात पावस पडपाचो अदमास काढला. 5 ते 11 जुलै मेरेन सप्तकभर गोयातल्या चडशा सुवातींनी पावस पडपाची शक्यताय आसून हवामान खात्यान जारी केल्लो येलो अलर्ट लक्षात दवरून नागरिकांनी गरजेची जतनाय घेवपाचे आवाहन केला. ताज्या पावसाच्या आकडेवारी प्रमाण 5 जुलयाक फाटल्या 24 वरांच्या काळात साखळे सगळ्यांत चड पावसाची नोंद झाल्या. साखळे उपरांत वाळपय लेगीत बरोच पावस पडला. ह्या दोनूय सुवाती व्हड पावसाच्या वर्गांत येता. खेळ. आयज लंडनातल्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानाचेर आयसीसी बायलांच्या T20 विश्वचषक सर्तीच्या फायनलीन इंग्लंड ऑस्ट्रेलिया आड खेळटलो. जाल्यार फिफा विश्वचषकान आयज राती 1:30 न्यू जर्सीन जावपी 16व्या फेरयेन ब्राझील नॉर्वे आड खेळटलो. दुसऱ्या सेमीफायनलीन फाल्यां सकाळी 5:30 मेक्सिको सिटीन इंग्लंडाचो मेक्सिको आड खेळ जातलो. खबरो सोपोवपाच्या पयली एक फावट मुखेल खबरो. गोय सरकार टाटा पॉवराक राज्यान वीज वाटपाक दिवचो ना. राज्यान देशातली एक बरी वीज वितरण मुळावी बांदावळ आसा अशें राज्याचे वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी सांगला. स्वामी विवेकानंद पुण्यतिथीच्या निमतान साखळेच्या ऐतिहासिक किल्ल्याचे सुवातेर साखळे शार आणि किल्ल्याचो इतिहास या विषयाचेर नामनेचे इतिहास संशोधक राजेंद्र केरकार हांची उलोवपाची कार्यावळ झाली. मुखार येवपी विधानसभा वेंचणुकेचे फाटभुयेर भारतीय जनता पक्ष आनीक घटमूट करपाच्या हेतान कार्यकर्त्यांची धारगळे संयुक्त बसका झाली. गोय सरकार गोयच्या नोंदणीकृत वारकरी दिंडी खातीर आधार येवजण चालीक लावपाचो आसा आणि भारतीय हवामान खात्याच्या गोय केंद्रान उत्तर आणि दक्षिण गोय

जिल्ह्या खातीर 5 जुलय ते 9 जुलय मेरेन यलो अलर्ट जारी केला. इतल्यान ये प्रादेशीक खबरापत्र सोपले. आमचे मुखावयले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर. नमस्कार.

0: पुराय जगान आपणायला योग।
1: योग जो दिता शारीरिक आणि आत्मिक शांती।
0: योग पुराय जगाक भारताची देणगी।

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदे
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स
2: 233 अंश एक मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्झचे तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हमादय चॅनल बरोबर 7:31 आणि 8 सेकंद झाले असत आमच्या ह्या स्टुडिओन आणि हो वेळ आमच्या संगीत मोग्या खाती तसेच ऐकुप्या खातीर घेऊन येता कार्यावळ सावडेर

0: नमस्कार गोंयकारांनो, तुम्ही ऐकतात कार्यावळ चावडे. जसे तुमकां खबर आसाच, चावडे ही कार्यावळ सदांच आमच्या ऐकुप्यां खातीर घेवन येता गोंयच्या लोककलेची माहिती, गोंयचे भोस आनी भोसाची माहिती, तशेंच गोंयच्या साबार अशे लोकपरंपरा आनी लोक ज्यो रिती आसात, चाली आसात, तांची माहिती. तर आयज या चावडे ह्या कार्यावळींतल्यान आमी आयकतली वेद कृष्ण राधेकला मंडळ देवूळवाडा माशेल ह्या पंगडान सादर केल्ल्यो साबार अश्यो फुगड्यो.
1: नमस्कार, आतां तुमच्या मुखार वेद कृष्ण राधे कला मंडळ देवळा मार्सेल फुगडी सादर करता. आमच्या हिंदू संस्कृती प्रमाणे गणपतीक आमी पहिले नमस्कार करता. तर आतां सो सुगंधी भगत आनी वांगडी तुमच्या मुखार फुगडी घेवन येता श्री गणेशा.

आमच्या माशेल गावालागी खांदोळा गावात श्री दुर्गादेवी भूमींसून प्रगट झालेली असा. तिचो आशीर्वाद सदांच आमचेर असता. तर कुमारी वेदा भगत आणि वांगडी तुमच्या मुखार येगे दुर्गादेवी ही फुगडी सादर करता.

जेन्ना चेडवाची याद येता तेन्ना विठोबाक आवय कशी उलो मारता आपल्या चेडवाची राखण कर म्हूण सांगता ते आयकयात. तुमच्या मुखार घेवन येता बारीक शेला ही फुगडी, कुमारी वेदा भगत आनी वांगडी.

0: वेद कृष्ण राधे कलामंडळ दिवडा मार्सेल हांणी सादर केल्ल्यो फुगड्यो तुमी आयकल्यो. हातून वांटो घेवपी कलाकार सुगंधी विवेक भगत, वेदा विवेक भगत, शांती सत्यवान गावडे, शीतल महेश गावडे, सूरज शंकर गावडे, कुसुम सिद्धेश गावडे, शीतल देव गावडे, शैला संजय गावडे, प्राप्ती रामनाथ गावडे, प्रतीक्षा यशवंत गावडे.
1: मग आयकुप्यानो निकतेच तुम्ही आयकले वेद कृष्ण राधे कला मंडळ माशेल देऊळवाडा ह्या पंगडान सादर केल्ल्यो फुगड्यो. आणि आता आम्ही ऐकूया सुमेघा केरकर हांच्यानी सादर केल्ल्यो फुगड्यो.

मग ऐकू प्यानो, आज तुम्ही चावडे र्या करावळीत निघतीच ऐकली. राधाबाई गुरव आणि त्यांच्या सांगात्यांनी सादर केले साबारश फुगड्यो. आणि या फुगड्या सांगातच आईची चावडेर ही करावळ इथल्या हांगात सोपतं.

तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हवामादय चॅनल, तेच बरोबर 105.4 MHz तुमका ऐकुपाक मेळटले. FM रेनबो वाहिनीचे प्रसारित जावपी साबार कार्यावळी बरोबर 8 वरां जाल्ली आसात आमचे ह्या घडयाळीन. आनी आतां आमी पळोवया आयच्या पुराय दिसाक वितरावपी कांय मुखेल कार्यावळी. पयली म्हादय चॅनलाचे वितरीत जावपी कांय मुखेल कार्यावळी.

8 जण 5 मिनिटांची मराठी वार्ता गीत गजल ऐकायात बरोबर 8 वर 15 मिनिटांचे पावणे नवाक समाजात संध्या आणि ताचे उपरांत म्हणा बरोबर 9 वरांचे ऐकूपा 11 वर न्यूज ऍट 9 9 वर 15 मिनिटांचे स्पॉटलाईट राष्ट्रीय कार्यावळी बरोबर 9:30 वर राष्ट्रीय संगीत कार्यक्रम बरोबर 10 वरांचे 11 वरांचे ऐकूपा 11 वर हिंदी समाचार आणि त्याच्या उपरांत इंग्लिश न्यूज झाल्याबरोबर 11 वर 12 मिनिटांचे आईची ही बसका सोपतले आणि ह्यो आशिल्लो माझ्या चॅनलाचे वितरित जावपी काय मुख्य कार्यावळी.

आणि आता आम्ही पळूया FM रेनबो वाहिनीचे प्रसारित जाऊ बी काय मुखेल कार्यावळी. सध्या तुमका आस्वाद घेऊपाक मेळटलो हॅलो गोयकारा या कार्यावळीचो. 9:15 संडे ऑन द रॉक्स ही कार्यावळ. 10:05 फोन इन. 11:10 सॉफ्ट रॉक्स झाल्या बरोबर 12:06 आयची ही तिसरी बसका सोपतली. आणि यो आशिल्लो मादय तसेच FM रेनबो वाहिनीचे प्रसारित जावपी काय मुखेल कार्यावळी.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी.

0: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: मग आयकुप्यांनो, बरोबर 8:05 तुमकां आयकुपाक मेळटले दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित जावपी मराठी वात ताचो आस्वाद घेयात। तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हणजेच 1283 किलो हर्ट्झ।

0: शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी बिनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमलभट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून एलएनजी अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर एलएनजीच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. पेट्रोलियम निर्यातदार देशांची संस्था ओपेक प्लसनं येत्या ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचं ठरवलं आहे. 7 ओपेक प्लस देशांच्या आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान हे 7 देश ओपेक प्लसचे सदस्य असून पेट्रोलियम पदार्थांच्या जागतिक बाजारपेठेत स्थैर्य आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या बैठकीनंतर काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार हे उत्पादन कमी जास्त केलं जाईल असंही या पत्रकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी

पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई

0: केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तीजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 708 कोटी रुपये मूल्याचे भारतीय समभाग खरेदी केले आहेत. गेले सलग 3 महिने परदेशी गुंतवणूकदार भारतीय समभागांची विक्री करत होते. जून महिन्यात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या अनेक उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचं आता दिसून येत आहे. जून अखेरपर्यंत ही विक्रीची लाट ओसरली असून आता खरेदी सुरू झाली आहे. टेलिग्राम या लोकप्रिय संदेशवहन मंचावरून चित्रपट, ओटीटीवरील कार्यक्रम आणि इतर दृकश्राव्य सामग्रीची बेकायदा देवाणघेवाण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं टेलिग्रामला नोटीस बजावली आहे. यासंदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. कॉपीराईटचं उल्लंघन हा केवळ दिवाणी नव्हे तर फौजदारी गुन्हाही असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. बेकायदा सामग्री हटवण्यासाठी सरकारच्या सूचनांची वाट न पाहता टेलिग्रामनं स्वतःहून प्रभावी उपाययोजना कराव्यात असंही या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही सरकारनं दिला आहे. इन्स्टाग्रामवरच्या सशुल्क जाहिरातींमधलं बाललैंगिक शोषण आणि शोषणात्मक आशयासंदर्भात केंद्र सरकारनं मेटा या समाजमाध्यम कंपनीला नोटीस बजावली आहे. बाललैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश सरकारनं मेटाला दिले असून या प्रकरणी 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरणही मागवलं आहे. व्यापार, स्थलांतर आणि इतर धोरणात्मक विषयांबाबत परराष्ट्र मंत्रालयाला आपण सल्ला देत असल्याचा दावा काही व्यक्ती समाजमाध्यमांवर करत असून यासंदर्भात सशुल्क सेवा तसंच मंत्रालयाबरोबर कसं काम करावं याबाबत लोकांना माहिती देत आहेत याबाबतच्या दाव्यांचं परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं असून अशा व्यक्तींचा परराष्ट्र मंत्रालयाशी कोणताही संबंध नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तसंच सर्वांनी समाजमाध्यमांवरच्या अशा प्रकारच्या खोट्या पोस्टपासून सावधानता बाळगावी असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी इंडोनेशियाला दिलेल्या भेटीला 100 वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ इंडोनेशिया सरकारनं येत्या वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा इंडोनेशिया दौरा उद्या सुरू होत आहे. त्या दरम्यान या शताब्दी कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे. इंडोनेशियातले भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. गुरुदेवांच्या 3 महिन्यांच्या इंडोनेशिया भेटीत त्यांनी त्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केला. इंडोनेशियाची मेणाच्या सहाय्यानं वस्त्र रंगवण्याची बाटिक कला त्यांनीच बंगालमध्ये नेली आणि आता ती शांतिनिकेतन बाटिक कला या नावानं प्रसिद्ध आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री की हजार देवांतरा यांनी शांतिनिकेतनच्या संकल्पनेनं प्रभावित होऊन इंडोनेशियामध्ये बागेतल्या शाळा सुरू केल्या होत्या. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशाच्या नव्या नौदलातल्या कांगकोन या युद्धनौकेवरून करण्यात आलेल्या क्रूज क्षेपणास्त्रासह विविध शस्त्रप्रणालींच्या चाचण्यांचं निरीक्षण केलं. सरकारी माध्यमांनी आज दिलेल्या वृत्तानुसार 5,000 टन क्षमतेच्या कांगकोन या युद्धनौकेवर या चाचण्या शुक्रवारी पार पडल्या. या चाचण्यांचा उद्देश युद्धनौकेच्या लढाऊ प्रणालींची कार्यक्षमता तपासणे हा होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: चला तर चढ वेळ घेनासताना आम्ही ऐकूया या कार्यावळीची पहिली गजल.

0: गीत गजल या कार्यावळी निघतीस तुम्ही ऐकले गुलाम अली ह्यांच्या आवाजान एक सोबीत आणि सुंदर अशी गजल. आणि आता वेळ झाला एक लहानसो विसव घेऊपाचो.
1: प्रथम नमन गणपते प्रथम
2: कलात्म गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
3: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
4: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
2: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
5: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
2: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
4: कलात्म गोय
3: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बिरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान कलात्म गोय.
0: गीत गजल या कार्यावळ पोहोचून एक फार सगळ्या माय मगाचं योकार. तुम्ही ऐकतात कार्यावळ गीत गजल आणि ही कार्यावळ मुखार वळताना आम्ही ऐकूया फुडली गजल.

निघतेस तू मैकले गीत गजल या कार्यावळीची निमाणी गजल. आणि या गीता सांगाताच आईची गीत गजल ही कार्यावळ इथल्यान हांगा सोपता. बरोबर 8 वरां जावन 45 मिनटांचे तुमकां आयकुपाक मेळटले दिल्ली केंद्रा वेल्यान सहक्षेपीत जावपी समाचार संध्या. तशेंच ताचे उपरांत बरोबर 9 वरांचे तुमकां आयकुपाक मेळटले न्यूज एट 9 ह्यो इंग्लीश न्यूज. तुमी ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलो हर्ट्झ.

सोजम 10 मिनिटांचे विचार किरण, सजम 50 मिनिटांचे संजीवनी, सातजम 25 मिनिटांचे कोकणीतल्यान खबरो, चित्रसंगीत 8 जम 50 मिनिटांचे, 10 जम 5 मिनिटांचे कातारांची कार्यावळ जाल्यार 10 जम 30 मिनिटांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ही कार्यावळ.

बारा जाऊन 5 मिनिटांचे घरकुल, 5 जाऊन 30 मिनिटांचे युवावाणी, 3 सांजाक 7 जाल्या बरोबर 10 वरांच्या ऐकुपाक रावात मना जोग तीन गीतां. आनी यो आशिल्ल्यो मादय चॅनलाचे वितरीत जावपी कांय मुखेल कार्यावळी.

आता आम्ही पोया एफ एन रेनबो या वाहिनीचे वितरित जाऊपी काय मुखेल कार्यावळी सोवर अजून 10 मिनिटांचे पुष्पांजली, सोवर अजून 32 मिनिटांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, 7 जाऊन 10 मिनिटांचे नमस्कार गोवा नवांक सदाबहार, जाल्यार 10 वरां जाऊन 10 मिनिटांचे मराठी गीतांची कार्यावळी.

12 जण 10 मिनिटांचे चित्ररंजन नाट्यगीत 2 वरांचे 4 जण 5 मिनिटांचे पार्श्वसंगीताची कार्यावळ 6 वरां 5 मिनिटांचे रेनबो सांज झाल्या बरोबर 10 वरांचे ऐकूपाक करावत आज चॉईस वेस्टर्न म्युझिक आणि आशिल्लो फायल्यांच्यो एफ एम रेनबो वाहिनीचे वितरित जावपी काय मुखेल